ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा।

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगलानाथ यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आजचं नक्षत्र आहे मृग नक्षत्र। आज भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांचा गोपाळ काला। आज शिक्षक दिन आहे। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो।

आज अश्वत्थ मारुती पूजनाचा दिवस आहे. आज सावळज इथे यात्रा आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. स्तोत्र पठणाचा नक्की फायदा काय असं म्हटलं तर स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनामध्ये त्या परमेश्वराविषयी चिरंतन भक्ती राहणं, त्याची कृपा आपल्यावर अखंड राहणं, त्याचबरोबर स्तोत्र म्हणणाऱ्या व्यक्तीच्या मनाची जडणघडण सशक्त व्हावी हा मुख्य उद्देश असतो. त्याबरोबरच आपण करत असलेलं प्रत्येक कर्म हे परमेश्वराला अर्पण करून कर्तुम अकर्तुम या भावनेनी कर्म करत राहणं, याची भावना दृढ होणं हा स्तोत्र पठणाचा अजून एक फायदा आहे. यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे स्तोत्र पठणाने कणखर मनाची माणसं घडतात, त्यामुळे मानसिक बाधांची भीती अशा मनुष्याला कधीही राहत नाही. त्याचबरोबर मन जर सुदृढ असेल तर आपलं शरीर देखील सुदृढ होण्यासाठी त्याला मदतच होते. कारण मन जर चिंतित असेल तर त्याचा एक विपरीत परिणाम आपल्या शरीरावर नक्की होतो. सशक्त मनाला चिंता कोणतीही त्रास देत नाही, कारण शांत आणि सशक्त मनाची माणसं समस्येतून योग्य विचारांती मार्ग काढून समस्येचं निराकरण करतात. त्यामुळे चिंता आधीच नष्ट होतात आणि योग्य उपाययोजना केल्याने त्या आपल्याला अडथळा म्हणून बनत नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात, धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्रपाठे करून या. भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शने.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री 12 वाजता पाळण्यात श्रीकृष्णाचा जन्म साजरा केल्यानंतर मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात, किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे आज गोपाळकाल्याच्या दिवशी दही काल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडला जातो. दही काला म्हणजे विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळं एकत्र कालवणं म्हणजे काला. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारताना स्वतःची तसंच सवंगड्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला आणि सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. गोपाळ काला म्हणजे पांढऱ्या रंगाच्या 5 रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा आणि पूर्णावतारी कृष्ण कार्याचा दर्शक असलेला समुच्चय. काला हा शब्द एकसंध आणि वेगात सातत्य असणाऱ्या क्रियेशी संबंधित आहे. गोपाळ काला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचं प्रतिनिधित्व करतो. पांढऱ्या रंगाचे 5 पदार्थ म्हणजे पोहे, दही, दूध, ताक आणि लोणी हे त्या त्या स्तरावरचे भक्तीचे निदर्शक आहेत.

श्रोते हो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 5 सप्टेंबर. नाम म्हणजे जादूचा दिवाच. एकदा एक बाई सोवळं नेसून स्वयंपाक करत होती. बाईचं मूल झोपून उठल्यावर अंथरुणातच आई मला घे म्हणून रडू लागलं. आई म्हणाली, पाळा, मी तुला घ्यायला आतुर झाले आहे रे, पण तू कपडे तेवढे काढून ये. परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना आणि आई आई म्हणून रडू लागला. तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले आणि मग आईने आपल्या मुलाला पोटाशी घेतलं. आपलंही त्या लहान मुलाप्रमाणे झालं आहे. वासना, विकार, अहंभाव इत्यादींचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो. मग त्याचीने आपली भेट कशी होणार? परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममताळू आहे. त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे. परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणं काढून टाकत नाही, तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही. संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात. त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल. आपण पुराणात वाचलंच असेल की श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, ज्याला मी हवा असेन त्याला माझं सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत. हे ऐकून दुर्योधनाने त्याचं सर्व सैन्य मागून घेतलं. अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळत आहे, कारण तो हे जाणून होता की एका परमेश्वरा वाचून बाकी सर्व व्यर्थ आहे. प्राणा वाचून हजारो शरीरांचा काय उपयोग? कोणी आपल्याला सांगतीलही की परमेश्वर साता समुद्रापलीकडे आहे, तो शेषशायी आहे, आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. परंतु संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे. त्यात सत्संगतीचं तेल घातलं म्हणजे झालं. हा दिवा विझू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते. मी त्रिवार सत्य सांगतो की नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचं प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही. नीती हा सर्वांचा पाया आहे. या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही. 3 गोष्टींना अत्यंत जपा. परस्त्री माते समान माना, परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना, आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका. तुम्हाला भगवंताचं प्रेम खात्रीने लागेल. मुखात नाम ठेवावं आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूयात अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे नीळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर सुधीर फडके.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट जवळ मोरगाव नावाचं एक छोटं शहर होतं। तिथे नागूअण्णा कुलकर्णी या नावाचे एक वकील होते। त्यांचं दुर्दैव असं की वयाच्या 40व्या वर्षी त्यांना अचानक अंधत्व आलं। खूप प्रकारचे औषधोपचार झाले, खूप पैसे खर्च झाले, पण अजिबात गुण येईना। काय करावं ते नागूअण्णांना कळेना। देवाचा प्रकोप झाला आहे हे त्यांना जाणवलं। तेवढ्यात त्यांच्या जवळच्या एका सुहृदाने त्यांना सांगितलं की तुळजापूरच्या देवीला शरण जा, 6 महिने देवीला प्रदक्षिणा घाला, अनुष्ठान करा। नागूअण्णा सोबत घेऊन तुळजापूरला गेले। तिथल्या पुजाऱ्याला आपली व्यथा सांगितली, देवीची सेवा कशी करावी ते विचारलं। तेव्हा पुजाऱ्याने सांगितलं की 2 प्रहरापर्यंत प्रदक्षिणा घालाव्यात आणि 3र्या प्रहरी थोडं भोजन करावं। नागूअण्णांनी अत्यंत श्रद्धेने देवीला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली। 6 महिने होत आले, देवीचा काही दृष्टांत झाला नाही। त्यांना काळजी वाटली। एके दिवशी पहाटे देवीचा दृष्टांत झाला। इथे राहू नकोस, अक्कलकोटास श्री दत्तावतारी स्वामी समर्थांकडे जा। नागूअण्णांना जाग आली आणि त्यांनी पुजाऱ्याला स्वप्न दृष्टांत सांगितला। पुजाऱ्याने नागूअण्णांना देवीची ओटी भरायला सांगून पूजा करायला सांगितली। नागूअण्णांनी व्यवस्थितपणे पूजा केली आणि अक्कलकोटास आले। स्वामींचं दर्शन घेण्यासाठी नागूअण्णा गेले तेव्हा स्वामी शाल पांघरून पलंगावर निजले होते। वास्तविक नागूअण्णांना दिसत काहीच नव्हतं। त्यांनी आपलं डोकं स्वामींच्या चरणांशी ठेवलं तेव्हा स्वामी एकदम म्हणाले, देवी, त्या नागूअण्णाला माझ्याकडे कशाला पाठविलेस? थोडी विश्रांती घ्यायची म्हणत होतो तर हे लचांड माझ्या मागे लागलं। इथे माझ्याकडे नको, तू आपला पंढरपुरात जा। स्वामींनी अशी आज्ञा दिली आणि डोक्यावरून पांघरून घेऊन गाढ झोपी गेले। नागूअण्णांना काय करावं हेच कळेना। आयुष्यभर अंधार चाचपडावा लागणार ह्याचं त्यांना वाईट वाटलं। ते स्वामींच्या चरणांशी बसले तेव्हा सेवेकरी त्यांना म्हणाले, तुम्ही भाग्यवान आहात, स्वामींनी तुम्हाला पंढरपुरात जायला सांगितले आहे, निशंक मनाने जा। नागूअण्णा म्हणू लागले की देवीने तुळजापूरहून इथे पाठविले, स्वामींनी सांगितले पंढरपुरात जा, मी फिरतच राहायचं का? नागूअण्णांनी आपली व्यथा सांगितली तेव्हा स्वामी एकदम कडाडले, अरे तुला पंढरपुरात जा म्हणून सांगितलं ना, गप्प तिथे जा।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, घार आकाशात उंच उडते, परंतु तिचं लक्ष पिल्लांपाशीच असतं. गाई रानात चरायला जातात, परंतु त्यांचं सारं लक्ष गोठ्यातल्या वासरांकडेच असतं. त्याप्रमाणे भगवंताचं लक्ष फक्त आपल्या परमभक्तांकडेच असतं, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. मनात कसलीही शंका न बाळगता तुम्ही भगवंताच्या नामात गर्क राहा. भगवंत तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करतो हे कधीही विसरू नका.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांची पदरचना. संगीत आणि स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य। अभिवाचक आहेत आशिष केसकर। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्ती सुधा।
0: सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य या मालिकेमध्ये आपण आता काही शंकांचं शास्त्रीय दृष्टिकोनातून निरसन करून घेऊयात। या मालिकेमध्ये आज आपण जानवं का घालावं हे जाणून घेऊयात। जानवं म्हणजेच यज्ञोपवीत। यज्ञोपवीत हा शब्द यज्ञ अधिक उपवीत या दोन शब्दांच्या संधीपासून तयार झालेला आहे। म्हणजेच यज्ञाला प्राप्त करून घेणारा म्हणजे यज्ञोपवीत। जो जानवं गळ्यात घालतो त्याला सर्व प्रकारचे यज्ञ करण्याचा अधिकार प्राप्त होतो। यालाच ब्रह्मसूत्र असंही म्हटलं जातं, कारण हे सूत्र घातल्यामुळे ती व्यक्ती ब्रह्माला समर्पित होते। हे तेजस्वी सूत्र धारण केल्यावर ती व्यक्ती अनेक नियमांनी बद्ध होते, म्हणूनच त्याला व्रतबंध असंही म्हटलं जातं। कृतोपनयनस्यास्य व्रतोदेशनामिच्यते या संस्कारानंतर मनुष्य श्रुती स्वाध्यायाचा अधिकारी बनतो। ब्रह्मोपनिषदात असं म्हटलं आहे की यज्ञोपवितं परमं पवित्रं प्रजापतेर यत् सहजं पुरस्तात् आयुष्यमग्रयं प्रतिमुंच शुभ्र यज्ञोपवितं बलमस्तु तेजः। याचा अर्थ असा, यज्ञोपवित परम पवित्र आहे, प्रजापती ईश्वराने सर्वांसाठी सहज तयार केलेलं आहे। हे यज्ञोपवित आयुर्वर्धक, स्फूर्तीदायक आणि बंधनमुक्त करणारं आणि तेजस्वीपणा देणारं आहे। यज्ञोपवीताला जानवं, ब्रह्मसूत्र आणि व्रतबंध असंही म्हटलं जातं। जानव्याचे काही नियम आहेत ते जाणून घेऊयात। धर्मशास्त्रात जानव्याच्या संदर्भात काही नियम सांगण्यात आलेले आहेत। जानवं परिधान करण्यासाठी ते स्वतः सूत कातून तयार केलं पाहिजे। जर हे शक्य झालं नाही तर एखाद्या सौभाग्यशालीनी ब्राह्मणी किंवा मुलीने सूत कातलेलं असावं। जानवं तयार करण्याची पद्धत कात्यायन ऋषींनी सांगितली आहे, ती जाणून घेऊयात। पतिव्रता ब्राह्मण स्त्री, पवित्र आचरण करणारा ब्राह्मण किंवा ब्राह्मण कन्येने कातलेलं सूत असावं। या सूताला भूह शब्दाचा उच्चार करून अंगठ्यासह चारही बोटांवर गुंडाळून ढाकपत्रावर ठेवावं। तसंच भुवहा या शब्दाचा उच्चार करून दुसऱ्यांदा आणि स्वहा या शब्दाचा उच्चार करून तिसऱ्यांदा सूत गुंडाळावं। यानंतर आपोरिष्ठा, शन्नो देवी, तत्सवितु इत्यादी सूत मंत्राने ते पाण्यात भिजवावेत आणि हातात ठेवून 3-4 वेळा फटकारावेत। त्यानंतर व्याहतीने त्रिगुणित करून त्याला ब्रह्मग्रंथी लावावी। त्याच्या 9 धाग्यांमध्ये ओमकार अग्नीचं आवाहन करून स्थापना करावी। नंतर सूर्याला दाखवून ते गळ्यात घालावं। जानवं घालताना जो मंत्र म्हणायचा तो असा, यज्ञोपवितं परमं पवित्रं बलमस्तु तेजः। याचा अर्थ, परमपवित्र जानवं मला शक्ती आणि तेज देईल। जानवं काढताना देखील एक मंत्र म्हणायचा असतो, तो असा, एतावत दिनपर्यंता ब्रह्मात्वं धारिता मयः जीर्णत्वात् परित्यागो यच्छ सूत्र यथा सुखम। असं म्हणून नंतर जानव्याचं विसर्जन करावं। नारासंग्रहात म्हटलं आहे की सूतके मृतके क्षौरे चांडाळ स्पर्शने तथा रजस्वलाश स्पर्शे धार्यमन्यन नवम सदा। जानवं तुटल्यावर, सूतक पातक असल्यावर, रजस्वला किंवा चांडाळाचा स्पर्श झाल्यावर जानवं बदलणं अत्यावश्यक आहे। लघुशंकेच्या वेळेला डाव्या कानात जानवं घालावं आणि शौचाच्या वेळी दोन्ही कानात जानवं अडकवावं। विवाहित पुरुषाने 6 धाग्यांचं आणि ब्रह्मचार्याने 3 धाग्यांचं जानवं घालावं। जानवं नेहमी डाव्या खांद्यावर घालावं। जानवं खांद्याच्या वरून आलं पाहिजे आणि बेंबीला स्पर्श करून कमरेपर्यंत पोचलं पाहिजे। कमरेच्या वर किंवा खाली असता कामा नये। ब्रह्मचार्याचं जानवं 3 धाग्यांचं आणि विवाहितांचं जानवं 6 धाग्यांचं असं का असतं? ब्रह्मचार्याच्या जानव्यातले 3 धागे व्यवहारात 3 प्रकारच्या कर्तव्यांचा भाग आहेत. त्यातला पहिला म्हणजे स्वतः पूर्णपणे ब्रह्मचारी राहणे, दुसरा मातेबाबत असलेलं कर्तव्य आणि तिसरा पित्याबाबत असलेलं कर्तव्य. ब्रह्मचारी व्यक्तीचा विवाह झाल्यावर कर्तव्याच्या कक्षा वाढतात, म्हणून जानव्यातले दुसरे 3 धागे पत्नी, सासू आणि सासऱ्याबाबतचं कर्तव्य दर्शवतात. म्हणून जानवं 6 धाग्यांचं असतं. आता आपण दिवसांची म्हणजेच वारांची नावं कशी पडली हे जाणून घेऊयात. सर्वप्रथम वेदांमध्ये वारांची गणना करण्याच्या पद्धतीचा उल्लेख केलेला आढळतो आणि त्यालाच जगभर मान्यता मिळालेली आहे. वारांचा क्रम आणि त्यांची नावं याला आकाशातल्या ग्रहांचा शास्त्रीय आधार आहे. आकाशात सूर्याला केंद्रबिंदू मानून क्रमशः बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु आणि शनी असे ग्रह आहेत. 7 दिवसांची नावं याच ग्रहांच्या नावावर आधारित आहेत. उदाहरणार्थ सूर्याच्या नावापासून रविवार, मंगळाच्या नावापासून मंगळवार, बुधाच्या नावापासून बुधवार, गुरुच्या नावापासून गुरुवार, शुक्राच्या नावापासून शुक्रवार, शनीच्या नावापासून शनिवार, तर चंद्राच्या नावापासून सोमवार हे नाव पडलेलं आहे. या ग्रहांना त्यांच्या वारांचे स्वामी असं समजलं पाहिजे. पृथ्वी स्वतःच एक ग्रह आहे, परंतु वारांच्या नामावलीत त्याला स्थान नाही. त्याचं कारण असं की पृथ्वी सूर्य, मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी यांच्याद्वारा प्रसारित सप्तरंगी किरणांना ग्रहण करते, म्हणून पृथ्वी प्राप्तकर्ता असल्याने त्याच्या नावाने एकही वार ठेवण्यात आलेला नाही. अशा प्रकारे आपण मंगळ ग्रहावर जाऊन वारक्रम निश्चित केले तर मंगळाच्या नावाने कोणताही वार नसेल, तसाच पृथ्वीवरती पृथ्वीच्या नावाचा कोणताही वार नाही. सूर्याबद्दल ऋषींनी लिहिलं आहे, मंदामे रज्जभू पुत्रहा सूर्य शुक्रेंदुजैंदवाहा परिभ्रामंत धोस्थहा सिद्ध विद्याधरा धनहा. तसच मंदादधाहा क्रमेण स्युश्चतुर्था दिवसाधिपाहा वर्षाधिपयस्तावत् तृतीयाश्च प्रकीर्तिताहा ऊर्ध्वक्रमेण शशिनो मासानामधिपाहा स्मृतहा होरेशः सूर्यतनयाद अधोदहा क्रमशस्तस्था. याचा अर्थ असा, शनी, गुरु, मंगळ, शुक्र, बुध आणि चंद्र या क्रमाने सर्व ग्रह पृथ्वीपासून दूर अंतरावर आहेत. अर्थात चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ तर शनी हा सर्वात दूर आहे. चंद्र आणि पृथ्वी यांच्या दरम्यान क्रमशः मेघ, विद्याधर आणि सिद्ध संचार करतात. शनीच्या खालील क्रमशः 4 ग्रह हा दिवसाचा स्वामी असतो. आता हे तत्व सविस्तर जाणून घेऊयात. याचा अर्थ असा, शनीच्या कक्षेच्या खाली 4 कक्षेत सूर्य आहे, म्हणून शनिवार नंतर सूर्यवार म्हणजे रविवार असतो. तर सूर्याच्या 4 कक्षेत चंद्र आहे, म्हणून शनिवारपासून 3रा दिवस चंद्रवार म्हणजे सोमवार आहे. चंद्राच्या 4 कक्षेत मंगळ आहे, म्हणून शनिवारपासून 4थ्यावर मंगळवार असेल. मंगळाच्या 4 कक्षेत बुध आहे, म्हणून शनिवारापासून बुधवार म्हणून शनिवारपासून 5वा वार बुधवार असेल. बुधाच्या 4 कक्षेत गुरु आहे, म्हणून शनिवारपासून 6वा वार हा गुरुवार आहे. गुरुच्या 4 कक्षेत शुक्र आहे, म्हणून 7वा वार शुक्रवार आहे. अशा प्रकारे 7 वारांचा क्रम बनलेला आहे. याच क्रमाने 3रा ग्रह वर्णाचा स्वामी असतो आणि चंद्राच्या वरील क्रमाने महिन्याचे स्वामी असतात. शनीच्या खाली क्रमाने जन्मकुंडलीचा स्वामी असेल. ज्या दिवशी सूर्योदय होतो जन्मकुंडली ही त्याच ग्रहाची असते. एक दिवस आणि रात्रीत 12 लग्न होतात. ह्या दिवस रात्रीच्या काळाला अहोरात्र असं म्हणतात आणि निम्म्या लग्नाला खगोलशास्त्राच्या भाषेत जन्मकुंडली म्हणजेच होरा असं म्हणतात. अशा प्रकारे दिवसरात्रीत 24 जन्मकुंडली म्हणतात. नवीन गणनेनुसार जन्मकुंडलीला घंटा असं म्हटलं जातं. एका घंटेत 2.5 तास असतात अशी कल्पना करण्यात आलेली आहे. जन्मकुंडली पूर्णपणे 2.5 तासाची नसून ती लग्नाच्या प्रमाणानुसार त्याला कमी जास्त फरक पडतो. म्हणून ज्या दिवशी सूर्योदय होतो त्यावेळची ग्रहाच्या कक्षेनुसार जन्मकुंडली असेल. अशा प्रकारे 7 ग्रहांची 3 चक्र झाल्यावर 21 जन्मकुंडल्या समाप्त होतील. 4थ्या चक्रात 3 ग्रहांच्या जन्मकुंडल्या जाता जाता 24 तासांचा दिवसरात्र संपेल. पुन्हा नवीन अहोरात्रीच्या वेळी 4थ्या ग्रहाची जन्मकुंडली त्या दिवसाचा स्वामी होईल. म्हणून वरून खालच्या क्रमाचा 4था ग्रह हा पुढच्या दिवसाचा वार मानला जाईल हा सिद्धांत बनला. हे सूर्य, चंद्र, मंगळ आदी वारांच्या क्रमाचं शास्त्रीय कारण आहे. आता आपण एक वेगळा विषय जाणून घेऊयात. दिवसा झोपू नये असं म्हटलं जातं, त्याचं कारण काय आहे? उन्हाळ्याखेरीज अन्य कोणत्याही हंगामात दिवसा झोपू नये असं म्हणतात. बाल, वृद्ध, रुग्ण आणि रात्री जागरण करणाऱ्या व्यक्ती याला अपवाद आहेत, परंतु इतरांनी दिवसा झोपू नये. धर्मशास्त्रात असं म्हटलं आहे की दिवास पापम च वर्जी येत, अर्थात दिवसा झोपू नये. त्याचं कारणही आयुर्वेदात दिलेलं आहे. आयुर्वेदात म्हटलं आहे की दिवसा झोपल्यामुळे सर्दी होते. सर्दी कायमस्वरूपी राहिली तर त्यामुळे खोकला होतो आणि त्याचं पर्यवसान श्वसनाच्या रोगांमध्ये होतं. त्यामुळे फुफ्फुसं खराब होतात, त्यातून क्षयासारखे रोग उद्भवतात. म्हणून दिवसा झोपू नये असं धर्मशास्त्रात म्हटलेलं आहे. दिवसा झोपल्यामुळे यकृतावर दुष्परिणाम होऊ शकतो, कफ वाढतो. दिवा स्वपन्न कुर्वीत स्त्रियंचैव विसर्जयेत, आयुर्हंती दिवा निद्रा, दिवा स्त्री

शास्त्र जाणून घेतलं पाहिजे. आपल्या ऋषीमुनींना त्याची माहिती शेकडो वर्षापूर्वीपासून होती. पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र त्याच्या क्षेत्रा इतकंच आहे. पृथ्वीच्या मध्यातून महाकाय चुंबकीय दंड गेलेला आहे, त्यामुळे हे चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेलं आहे. या चुंबकीय दंडामुळे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव तयार होतात. आपलं सौर जग चुंबकीय ध्रुवाच्या आकर्षणावर अवलंबून आहे आणि हा ध्रुव उत्तर दिशेला स्थिर आहे. जर एखादी व्यक्ती उत्तरेकडे डोकं आणि दक्षिणेकडे पाय करून झोपली तर चुंबकीय बळाच्या रेषा ध्रुवाकर्षणामुळे पोटातलं अन्न वरच्या बाजूला गतिशील ठेवेल. त्याचा दुष्परिणाम पचनक्रियेवर होईल. परंतु अन्य दिशेला पाय करून झोपलं तर डोक्याकडून पायाकडे रक्तप्रवाह येईल आणि ते फायदेशीर असतं. त्याची अन्नपचनाला मदत होते. तसंच पश्चिमेकडे पाय करून झोपणाऱ्या चिंताग्रस्त माणसांना स्वप्न पडतात. आता आपण खडावा आणि त्यामागचं शास्त्र जाणून घेऊयात. आपले ऋषीमुनी खडावा वापरत होते आणि आजही काही महापुरुष खडावा वापरतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की खडावा का वापरल्या जात होत्या. कारण खडावामुळे अंगठा आणि बोट यामध्ये दबाव निर्माण होतो आणि हा दबाव कामवासना आणि तृष्णा शांत करतो. दुसरं कारण असं की ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर हे एक शास्त्र आहे. आज मानवी शरीराच्या 70,000+ अधिक भागांचा शोध लागलेला आहे, ज्यावर दाब पडल्यामुळे आश्चर्यकारक लाभ मिळतो. आपल्या ग्रंथी आणि अवरोधामुळे अनेक रोग उत्पन्न होतात. अशा वेळी शरीरातल्या विविध नाड्यांवर ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंक्चर या चिकित्सा पद्धतीने उपचार केले जातात. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रिया नथ, बाळी, चमकी इत्यादी वापरतात. त्याचा योग्य प्रमाणात दाब पडल्यामुळे पोलिओ, दमा, चर्मरोग, ऐकू न येणं, झोप न येणं इत्यादी विकारांपासून आणि व्यसनापासून मुक्ती मिळते. आता आपण आपल्या हिंदू धर्मांमध्ये अनेक पूजांमध्ये कलश वापरला जातो, त्याचं कारण जाणून घेऊयात. भारतात कोणतंही धार्मिक कार्य असलं तरी त्यावेळी कलश स्थापन करण्याची परंपरा आहे. कलश हे परिपूर्णतेचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. कलशाच्या मुखावर विष्णू, कंठामध्ये रुद्र आणि मूलामध्ये ब्रह्मदेवाचा निवास असं समजून त्याची तुलना सृष्टीकर्ता विराट पुरुषाशी केलेली आहे. अर्थात संपूर्ण कलश हा ब्रह्मांडाच्या सृजनतेचं प्रतीक आहे. हा सृजन नंतर जीवनातल्या निरंतरतेचा बोधक आहे. म्हणून धार्मिक अधिष्ठानात सर्वप्रथम कलश स्थापन केला जातो. मृत्यू झाल्यानंतर प्रतीकात्मक मडकं फोडलं जातं. त्याचं शास्त्रीय कारण असं की मंगल कलश ब्रह्मांडातील ऊर्जा स्वतःमध्ये केंद्रित करून सभोवतालचं वातावरण दिव्य बनवतो. आपण समाजात वावरताना अनेक जण रस्त्यावर थुंकतात. हे थुंकणं योग्य नाही, त्यामुळे रोगराई तर पसरतेच, पण त्याचं शास्त्रीय कारण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात. अनेक लोकांना वारंवार थुंकण्याची वाईट सवय असते. वास्तविक पाहता या थुंकण्याच्या सवयीमुळे तोंडात तयार होणारा लाळ रस निष्कारण वाया जातो. खरं तर लाळेमुळे पचनशक्ती वाढते, तीच लाळ थुंकण्यामुळे कमी होत असल्याने पचनक्रियेवर त्याचा दुष्परिणाम होतो. लाळ हे अतिमौल्यवान असं पाचक द्रव्य आहे, म्हणून थुंकण्याची सवय काढून टाकली पाहिजे. आणि वारंवार थुंकणं हे शरीराला अपायकारक देखील आहे. याखेरीज पान तंबाखू खाऊन पिचकाऱ्या टाकण्यामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधी वाढते, त्यामुळे शासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई केलेली आहे. आता या शंकांच्या मालिकेतला शेवटचा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण जाणून घेऊयात. तंत्रशास्त्रामध्ये नरबळी, पशुबळी आणि मद्यप्राशन आवश्यक असं सांगितलं आहे, ते खरं आहे का? प्राचीन काळी ब्राह्मण गोमांस भक्षण करत होते असा आरोप पूर्वग्रहाने ग्रस्त असलेले काही लोक करतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे शास्त्राचं पूर्ण ज्ञान नसलेले काही तांत्रिक आणि कर्मकांडी अनुष्ठानात मद्य आणि मांसाचा बळी देतात.

0: आता मनात असा प्रश्न निर्माण होतो की वैदिक काळात नरबळी, पशुबळी आणि मद्यप्राशन हे आवश्यक होतं का? तंत्रशास्त्रात पंचमकार म्हणजे मांस, मद्य, मुद्रा, मत्स्य आणि मैथुन हे खरोखरच होतं का? मांस हा केवळ पारिभाषिक शब्द आहे. उडदाची डाळ आणि दही हे एकत्र मिसळलं तर रूढ अर्थाने त्याला मांस किंवा बळीचं अन्न असं म्हटलं जातं. यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी दिक्पाल बळी असतो, त्यावेळी उडीद आणि मसूर डाळ दह्यात मिसळून पिंपळाच्या पानावर तुपाचे दिवे लावून दाही दिशांना ठेवलं जातं. हीच प्रथा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे. सर्वस्वाचा त्याग करून तपस्येचा मार्ग स्वीकारणारे प्राचीन ऋषीमुनी मांस खात होते असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. शरण आलेल्या कबूतराला अभय देऊन त्या बदल्यात स्वतःचं मांस कापून देणारा शिबी राजा हा आदर्श राजा होऊन गेला. कोणत्याही हिंदू धर्मग्रंथात पशुबळी द्यावा असं म्हटलेलं नाही. मुस्लिम आक्रमकांनी सर्व हिंदू धर्मग्रंथाला विकृत स्वरूप दिलेलं आहे. भगवान शंकर भांग पीत होते असं म्हणणारे स्वतः भांग पीत असावेत. ज्यावेळी मांस मद्यसेवन हिंदू समाजात निषिद्ध मानलं जात होतं, त्याकाळी भांग पिऊन कोणी देवतापद प्राप्त करू शकेल का यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. मनुस्मृतीत म्हटलेलं आहे की जी व्यक्ती पशु मारण्यास संमती देते, जो पशुहत्या करतो, जो मांस खरेदी विक्री करतो, शिजवतो आणि खातो, ते अपराधी आहेत. मांसं भक्षयिता मूत्र यस्य मांसामिहाद्म्यहम् एतन मांसस्य मांसत्वं प्रवदन्ति मनीषिणः. याचा अर्थ असा, ज्या प्राण्याचं मांस मी या जन्मी खातो तो प्राणी पुढच्या जन्मी माझं मांस खाईल. आता आपण विचार करा, मांस मद्य धर्माने इतकं वर्ज्य केलेलं असताना त्या काळी पशुबळीचे प्रकार घडू शकतात का? अशा अनेक शंकांचं निरसन आपण पुढे पाहूच. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचं.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 54वा श्लोक आपण पाहणार आहोत. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. सळेना मनी निश्चयो दृढ जाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता हा जो महापुरुष आपण म्हटलेला आहे, त्याचं वर्णन करताना त्याने सांगितलं सदा सेवी आरण्य तारुण्य काळे. तारुण्यात देखील ज्याला अरण्यवास, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता हा जो महापुरुष आपण म्हटलेला आहे, त्याचं वर्णन करताना त्याने सांगितलं सदा सेवी आरण्य तारुण्य काळे. तारुण्यात देखील ज्याला अरण्यवास स्वीकारावा असं वाटत असतं. आपण सहज जर बघितलं संतांची चरित्र बघितली तर लक्षात येईल की बहुतेक संत वयाच्या 10व्या 12व्या वर्षीच घरातनं बाहेर पडले सद्गुरूंच्या शोधासाठी. साधना करून पूर्ण झाले 12 वर्ष 20 वर्ष 24 वर्ष, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, तब्येतीप्रमाणे, आणि मग जगाला उपदेश करायला ते तयार झाले. म्हातारपणी देखील अरण्यात जावं, अरण्यात म्हणजे प्रत्यक्ष अरण्यात जायला पाहिजे असं नाही आहे, एकांतात राहावं असं म्हातारपणी देखील वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. म्हातारं मनुष्य झालं तरीसुद्धा मग नातवंडात पंतवंडात गुंतलेलाच असतो, दिवसभर त्याच्यामध्ये असतो. कधी असं वाटत नाही की पुरे आता हे किती दिवस जायचं आहे. म्हणजे पुरे याचा अर्थ तुम्ही ते लोटून जाऊ नका, पण निदान आता एकांतात शांत बसावं, आता हे बाकीचं काही नको, आपण आणि भगवंत बस एवढंच असं सुद्धा वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. आणि हा जो महापुरुष आहे त्याला लहानपणातच वैराग्य उत्पन्न झालं. त्याचं कारण देखील पूर्वजन्मी किंवा अनेक जन्मी कुठंतरी साधना केलेली असली पाहिजे, आणि त्यामुळेच ह्या जन्मात आल्याबरोबर लहान वयातच वैराग्य निर्माण झालं. जसं समर्थांनी म्हटलं, चिंता करीतो विश्वाची. किती लहान वयात म्हटलं आहे, स्वतःची चिंता करतो म्हटलं नाही, विश्वाची चिंता करतो म्हटलं आहे. त्यासाठीच त्यांचा जन्म झाला. पण जन्म झाला असला तरी त्यांनी देखील पुन्हा 12 वर्ष पाण्यात उभं राहून साधना केलेली आहे. 12 वर्ष सर्व भारतात फिरून समाजाची परिस्थिती पाहिलेली आहे, आणि मग लोकांना उपदेश करायला, मार्गस्थ करायला ते तयार झालेले आहेत. सर्व संतांचं आपल्याला असं दिसेल. श्रीधर स्वामी पहा, गोंदवलेकर महाराज पहा, रामकृष्ण परमहंस अगदी लहान वयात. म्हणून हा जो असतो महापुरुष सदा सेवी आरण्य. आणि अरण्यात जायचं म्हटलं तरी अरण्यात काय सुख असतं का बघितलं तर? निसर्गाच्या ह्याला तोंड द्यावं लागतं. वारा आहे, ऊन आहे, पाऊस आहे, तिथं काय खाणंपिणं आपल्या सोयीचं आहे? श्वापद भय, नाना प्रकारचं भय आहे. पण ह्याही स्थितीमध्ये तिथं जाऊन कट्टाने निग्रहाने साधना करणं, स्वावलंबी होणं, कुठल्याही दुःखाला कष्टाला तोंड देण्याची तयारी असणं, हे सगळं मिळवायला लागतं. पण असे कष्ट केल्याशिवाय कोणीही मोठा होत नाही. देह कष्टाची गरज आहे का? आहे. देह कष्ट आवश्यक आहेत, कारण देह बुद्धी जर का घालवायची असेल, नाहीशी करायची असेल, तर देहाला कष्ट हे आवश्यक आहे. जसं एका ठिकाणी म्हटलंय समर्थाने, देह दुःख ते सुख माने तर जावे, नाही तर देहाचे पार चोचले आपण पुरवत राहतो. तसं इथं नाही आहे. म्हणून सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, तारुण्यात म्हणजे ज्या वयामध्ये खावं प्यावं चैन करावी, व्यसनाच्या मागं लागावं, मित्रमैत्रिणीत फिरावं, अशा वयामध्ये जेव्हा हे वैराग्य उत्पन्न होतं त्याचा अर्थ कुठं ना कुठंतरी साधन आहे. आणि हे जे वैराग्य आहे हे हेकांड पिसं वैराग्य नाही. घरी रागावला आणि भांडो भांडोची गेला, घरी भांडण झालं म्हणून बाहेर पडला असं नाही आहे ते. ज्ञान समजवून निघून गेला, ज्याच्या लक्षात आलं की ज्या विश्वात आपण वावरतो आहे हे सगळे विश्व नश्वर आहे, जाणार आहे, मग शाश्वत काय आहे? त्या शाश्वताचा शोध मला घ्यायचा आहे. मी कोण आहे, परमात्मा कोण आहे, विश्व काय आहे, हे तीन प्रश्नांची उत्तरं मला पाहिजेत. ज्यांनी कोणी परमात्म्याला पाहिलेलं आहे त्यांना विचारायचं, तुम्ही देव पाहिलात का? पाहिला असला तर तो मला पाहायचा आहे. ज्यांनी पाहिला ते सांगितलं त्याने की हो मी पाहिला, तुलाही दाखवतो, मी सांगतो त्या मार्गाने जा, ठामपणाने त्याने सांगितले. पण त्याआधी त्याला काय काय करावं लागलं, तर तारुण्यातच विषय वैराग्य उत्पन्न होऊन परमेश्वर प्राप्तीच्या दृष्टीनं साधना करणं आवश्यक आहे. आणि ही साधना, ध्यान आपल्या लोकांतात जाऊन ध्यान करतो असं शक्य नाही आहे, किंवा लोकांतात बसून नामस्मरण करतायत कसं लक्ष लागणार, एकांतच पाहिजे. बाहेर नाही जमलं तर घरात का विना, सगळे झोपले असतील त्यावेळेला का विना, ध्यान नाम शांतपणे करता येतं का नाही बघ. ज्याला करायचं आहे, ज्याला इच्छा आहे, त्या ठिकाणी त्याला मार्ग आहे. पण इच्छाच नसेल तर आपण सबबी सांगत राहतो, ते असं झालं, ते तसं झालं, ते तसं झालं, असं नाही. इच्छा तेथे फळ मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी. तर सदासेवी आरण्य तारुण्य काळी, मिळे ना कदा कल्पनेचे नि मिळे. कुठल्याही कल्पनामध्ये तो गुंतून पडत नाही. मनुष्य नाना प्रकारच्या कल्पना उगीचच करत असतो. स्वस्त बसला ना तरी स्वस्त बसणार नाही तो. मागं काय झालं, पुढं काय होणार आहे, आपण काय करायचं आहे, ह्यांनी काय करायचं आहे, नाना प्रकारच्या कल्पना करून त्या जाळ्यामध्ये आपणच अडकतो, मोहग्रस्त होतो नसत्या गोष्टी. आणि हा सगळा व्याप मनाचा. आणि म्हणून ध्यान नामाची साधना जी सांगितली, ते जे मन या कल्पनेच्या भोऱ्यात माणसाला जीवाला अडकवतं, त्या मनाला ध्यानाची गोडी, नामाची गोडी लावून या कल्पनेतून बाहेर काढायचं आहे. कल्पना संपल्या की मन सुटलं, पण नाही ना सुटत. कल्पना थांबतच नाही, एक झाली की दुसरी, दुसरी ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही. लहानपणी शाळेमध्ये असा एक निबंध देत असत, इफ आय वेअर अ किंग, म्हणल्या मी राजा असतो तर काय केलं असतं, कल्पना, सगळी कल्पनेची मनोराज्य. तसं आपणही बसल्या बसल्या कुणाचं तरी वाचलं की सगळ्या जगातला जास्ती श्रीमंत कोण, यादी वाचली, आपल्याकडे एवढे पैसे असते तर आपण त्याचं काय केलं असतं, चालं कल्पना सुरू झाल्या त्याच्या, काय करायचं करून, आत्ता तुझ्याकडे काय आहेत का दमड्या बघ. पण नाही, कारण त्याला पैसे पडत नाहीत कल्पना करायला, कष्टही पडत नाहीत, पैसेही पडत नाहीत, कल्पना सुरू. मूल अजून पाळण्यातच असतं, मुलगी असली तर आता तिचं लग्न केव्हा करायचं, झाले विचार सुरू झाले. मुलगा आहे त्याची मुंज केव्हा करायची, लग्न केव्हा कराय, आता तो पाळण्यातनं तर बाहेर येऊ दे, पहिला तो राहायला पाहिजे, आणि नाना गोष्टी आहेत ह्याच्यात. म्हणून जो ह्या विश्वाला सत समजतो तो या कल्पनेच्या मागं जातो. आणि ज्याला लक्षात येतं की हे सगळं असत आहे तो म्हणतो पुढच्या क्षणाला काय होणार आहे याचा भरोसा नाही आहे. नुसते विचार करून काय करायचं, जी व्यक्ती जी गोष्ट समोर येईल त्याला भगवंताच्या इच्छा असं समजून आपण त्याला सामोरं जायचं आहे शांत मनाने. तसं होत नाही, कल्पनातून कल्पना, कल्पनातून कल्पना सुरूच असतात. पण हा सगळा भ्रमिष्ठपणा आहे, सगळं भ्रमच आहे हे जर लक्षात आलं तर या भ्रमिष्ठपणात तो सापडणार नाही, नाही तर तो भ्रमिष्ठपणात सापडतो आणि गुंततो. पण ह्याला मात्र बोध असल्यामुळे, अंडरस्टँडिंग नेमकं असल्यामुळे तो ह्या कल्पनेच्या मेळामध्ये कधीही सापडत नाही, गुंतत नाही. आणखी काय करतो, सळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा. का तो कल्पनेच्या मेळात सापडत नाही, तर त्याचा निश्चय दृढ झालेला आहे. परमात्मा कसा आहे, कुठे आहे, काय आहे, तो कसा पाहायचा आहे, आपणच त्याचा अंश कसा आहोत, हे सगळं त्याला अनुभवाचं झालेलं असल्यामुळे तो नसत्या गोष्टीमध्ये सापडत नाही. आणि हा जो निश्चय आहे हा त्याचा दृढ झाला असतो की अहम ब्रह्मास्मी. सद्गुरूंनी सांगितलंय तत्त्वमसी सांगितलं, सांगितल्यानंतर त्याचा पाठपुरावा करत करत करत तो साधना करत अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत आला. आणि सर्वम खलु इदम ब्रह्म हा जो पुढचा आहे बोध, तोही बोध त्याला झाला. त्यामुळे तो भलत्या गोष्टीमध्ये कुठंही रमून जात नाही, भलते निश्चय करत नाही. जो निश्चय करतो तो दृढ असतो. आणि त्यामुळे संत हे काय केव्हाही पहा अत्यंत शांत, आनंदरूप, समाधानी, तृप्त असे असतात. त्यांना काही मिळवून तृप्ती मिळवायची नाही, काही करून समाधान मिळवायचं नाही. ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच ते तृप्त आणि समाधानी आहेत. म्हणते म्हणतात चळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी तयार झाला तरुणपणातच. म्हातारपणी मग मानप्रस्थाश्रमाला जातात वगैरे ते तात्पुरतं वाटतं आपल्याला, जातात थोडे दिवस परत येतात, कारण घरात जे वागलेले असतात तसं तिथं काही मिळत नाही त्यामुळे. पण त्यावेळेलासुद्धा बुद्धी होतच नाही. म्हणून तारुण्यकाळी अरण्यात जायची इच्छा होणं हे फार मोठं लक्षण चांगलं आहे. सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी, मिळे ना कदा कल्पनेचे नि मिळे, सळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे के जयस्वाल यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं, दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं, पी सावळाराम यांचं गीत.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

श्रोतेहो ऐकूया स अ शुक्ल यांची गीतरचना. संगीत आहे ए पी नारायणगावकर यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं आणि स्वर आहे किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर आणि सहकारी यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना। संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा।

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00. भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग भिंपलास.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग भीमपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आणि स्वर आहे किशोरी अमोणकर यांचा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरू श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ति सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शनिवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगलानाथ यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आजचं नक्षत्र आहे मृग नक्षत्र। आज भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांचा गोपाळ काला। आज शिक्षक दिन आहे। भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो।

आज अश्वत्थ मारुती पूजनाचा दिवस आहे. आज सावळज इथे यात्रा आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. स्तोत्र पठणाचा नक्की फायदा काय असं म्हटलं तर स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनामध्ये त्या परमेश्वराविषयी चिरंतन भक्ती राहणं, त्याची कृपा आपल्यावर अखंड राहणं, त्याचबरोबर स्तोत्र म्हणणाऱ्या व्यक्तीच्या मनाची जडणघडण सशक्त व्हावी हा मुख्य उद्देश असतो. त्याबरोबरच आपण करत असलेलं प्रत्येक कर्म हे परमेश्वराला अर्पण करून कर्तुम अकर्तुम या भावनेनी कर्म करत राहणं, याची भावना दृढ होणं हा स्तोत्र पठणाचा अजून एक फायदा आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे स्तोत्र पठणाने कणखर मनाची माणसं घडतात, त्यामुळे मानसिक बाधांची भीती अशा मनुष्याला कधीही राहत नाही. त्याचबरोबर मन जर सुदृढ असेल तर आपलं शरीर देखील सुदृढ होण्यासाठी त्याला मदतच होते. कारण मन जर चिंतित असेल तर त्याचा एक विपरीत परिणाम आपल्या शरीरावर नक्की होतो. सशक्त मनाला चिंता कोणतीही त्रास देत नाही, कारण शांत आणि सशक्त मनाची माणसं समस्येतून योग्य विचारांती मार्ग काढून समस्येचं निराकरण करतात. त्यामुळे चिंता आधीच नष्ट होतात आणि योग्य उपाययोजना केल्याने त्या आपल्याला अडथळा म्हणून बनत नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात, धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करूनिया. भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शने.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: भगवान चिंतनामध्ये मग्न आहेत, भगवती सेवा करतायत. आता त्यांना दुसरं, त्यांचं व्रत आहे भगवंताची सेवा करणं, त्या सेवा करतायत. कालांतराने भगवंताची समाधी उतरली. भगवान एकदा देवतांच्या सभेमध्ये गेले. ती सभा नेमकी दक्ष महाराजांची होती, प्रजापती दक्ष महाराजांची सभा. कारण हे जे काही प्रजापती दक्ष महाराज आहेत, हे दक्ष महाराज सगळ्या प्रजापतींचे अध्यक्ष झालेले होते. त्या अभिनंदनाची सभा म्हणा, विजयाची सभा म्हणा, अशा सगळ्या देवदेवतांचं आवाहन केलेलं होतं. सगळ्या देवदेवता आसनस्थ झालेल्या होत्या. प्रजापती दक्ष त्या सभेमध्ये जेव्हा उपस्थित झाले, भगवान शिव तर आत्मारामामध्ये मग्न आहेत. इतरांनी मात्र दक्ष आल्याची दखल घेऊन त्यांना मानवंदना देण्याकरता आपल्या आसनावरनं उठून उभे राहिले. भगवान शिवशंकर काही आपल्या आसनावरनं उठून उभे राहिले नाहीत. सगळ्यांनी आपल्याला मानवंदना दिलेली दक्षाने पाहिली आणि त्याच्या लक्षात आलं की या सभेमध्ये उपस्थित असलेल्या नेमक्या एका माणसाने आपल्याला मानवंदना दिलेली नाही, आणि तो म्हणजे आपला जावाई शिवशंकर. एक मुमुक्षूची कथा आपण पाहतोय. मुमुक्षूचाच हा जन्मदाता, सतीचा मुमुक्ष म्हणून उल्लेख केला. त्या सतीचा हा पिता आहे, जन्मदाता आहे दक्ष. त्यामुळे याची जी काही आवृत्ती आणि प्रवृत्ती ती सतीपेक्षा आणखीच. आणि असं असतं, पात्रतेशिवाय जर पद मिळालं तर ते पद आपल्या मस्तकात जात. पात्रतेविना मिळालेलं पद आहे ते कसं काय. त्याने पाहिलं आणि त्याला भयंकर क्रोध आला दक्षाला, आणि दक्षाने जी काही निंदा करायला सुरुवात केली. दक्षाचे शब्द मोठे विचित्र आहेत, वाचवले जात नाहीत. भगवान शिवांच्या निमित्ताने उच्चारलेले त्याने शब्द आहेत ते शिवपुराणात जसेच्या तसे आहेत. हा स्मशानात राहणारा निर्लज्ज इथे काय करतोय, याला ना आचार ना विचार, सगळ्या वेदकर्मांपासून हा दूर गेलेला पाखंडी. ओ नाही नाही ते शब्द वापरायला सुरुवात केली दक्षाने. जेव्हा भयंकर निंदा करायला सुरुवात केली, दक्षाने तरी इथपर्यंत घोषणा करून टाकली, पद मिळाल्यावर घोषणा करायला कोणाचं जात आहे. मोठा विचित्र प्रसंग आहे. म्हणाले, आजपासून देवतांनो इथे एक ठराव आपण लगेच करून टाकू. माझ्या अभिनंदनाचा ठराव नंतर, आधी एक ठराव, यांना यज्ञभाग द्यायचा नाही. खरंच तोंड आवरावं लागतं, नाहीतर ह्या दक्ष महाराजांच्या कथेशी आणि आपल्या सगळ्या सभासद आणि सभागृहांच्या चर्चेशी अतिशय साम्य आहे. आणि काय विचार करू नका बाबा, हा प्रकरण असं आहे, तोंड आवरावं लागतं आपल्याला. यांना यज्ञभाग द्यायचा नाही, शिवांना यज्ञभाग देता कामा नाही. दक्ष महाराजांनी जेव्हा असा शाप उच्चारला, नंदिकेश्वराला क्रोध आला. नंदिकेश्वर उठून उभे राहिले. नंदिकेश्वराने भगवंताची बाजू घेऊन, आता भगवान बोलत नाहीत म्हटल्यानंतर सेवक आहेत त्यांना बोलावं लागतं. भगवान बोलत नाही म्हटल्यानंतर आपण काय बोलायची गरज आहे का, पण नंदिकेश्वर बोलतायत. सगळ्यांच्याच प्रवृत्तीचा अभ्यास. म्हणाले, दक्षा तोंड आवरून बोला. भगवान शिवांविषयी बोलतात, ज्यांच्या केवळ स्मरणाने यज्ञ सफल होतो त्यांना तुम्ही यज्ञभाग देत नाहीत. यज्ञभाग तुमच्या यज्ञभागावर अहो यांच्या स्मरणाने यज्ञ सफल होतो, त्यांना कोण तुम्ही यज्ञभाग देणारे न देणारे? आणि भगवान शिवांना शाप देऊ नका, दक्षा तू तर ब्राह्मणापेक्षा गेलेला आहे, ब्राह्मणाधव आहे, की जे तुझ्या बाजूचे असतील ना ते सगळे पाखंडी होती. रुद्रगण अत्यंत संतापले, नंदिकेश्वर संतापले, एकमेकांना शापाशापी होऊ लागली. दक्षाने नंदिकेश्वरांना शाप दिला, जे शिवोपासक आहेत ते मंत्रतंत्रा विना असतील त्यांचा मंत्रतंत्रांवरती विश्वास बसणार नाही, पाखंडी असतील, यम नियम इत्यादींची त्यांना काही चाड असणार नाही, काही खातील, कसेही राहतील आणि शिवोपासना करतील. दक्ष महाराजांनी दिलेला शाप आहे. पुन्हा नंदिकेश्वर म्हणाले, जेव्हा दक्ष असे शाप देत होते तेव्हा दक्ष महाराजांच्या वतीने काही कार्यकर्ते होते, ते एकमेकांना अनुमोदन देत होते. त्यामध्ये भृगु ऋषी होते, भग नावाची देवता होती, पूषा नावाची देवता होती. या सगळ्यांनी जेव्हा दक्षाचं अनुमोदन केलं ते पाहिल्यावर नंदिकेश्वरांना तर भयंकर क्रोध आला. मग तर नंदिकेश्वर म्हणाले, अरे भृगु ऋषी, आपली दाढी हलवून हलवून हसता आहात, तुझी दाढी उपटल्याशिवाय राहणार नाही. उषा, तुझे दात तोडल्याशिवाय राहणार नाही. भगा, तुझे नेत्र, तुझे डोळे फोडल्याशिवाय राहणार नाही. भगवान शिवांनी नंदिकेश्वरांना शांत करण्याचा प्रयत्न केला. नंदिकेश्वरा, देहदारी जीव दशेत असणारी जीव आणि परमात्मा यामध्ये भेद आहे. जो असा जीव दशेत युक्त आहे ना, त्याला या सगळ्या भ्रांतीने आत्मा परमात्मा याचा भेद कळत नाही. आपण क्रोध करू नये, अज्ञानांवरती क्रोध करू नये, अज्ञानी जीवांच्या अपराधाची उपेक्षा करावी. त्यांच्याकडनं ना आपला मान होत असतो ना आपला अपमान होत असतो. भगवान शिवशंकर नंदिकेश्वरांना म्हणतात, भगवंताने ते स्थान सोडायचा निश्चय केला, सभा त्याग करायचा निश्चय केला. महापुरुषांचा असलेला हाही एक मोठा गुण आहे की जिथे वाद विवाद घडतात तिथे महापुरुष पाठ फिरवतात, वाद विवादांमध्ये तोंड घालत नाहीत. कोणाकडनं वाद आणि प्रतिवाद करणार, कोणाला समजावून सांगणार? आता एक वाक्य असेल तर की ज्याची पात्रता असेल त्याला समजावून सांगायचं ना, ते टोचे. आणि खरंय, दक्ष अहंकाराने फुललेला आहे. हे सगळे लोक दक्षाची बाजू घेत आहेत, त्यांनाही दक्षाच्या असलेल्या पदाची एक प्रकारे अहंकाराची लागण आहे. आपण नाही त्यांना समजावून सांगू इच्छित आणि अशा प्रसंगात तर सांगितलेलं सगळं वायात जात असतं. त्यापेक्षा वादाचं तोंड काळ आपण तिथून निघून जावं. याचा अर्थ भगवान शिवांना सामर्थ्य नाही अशातला भाग नाहीये. पुढे कळणारे भगवान शिवांचं सामर्थ्य काय, पण आपण तात्कालिक गोष्टींनी उद्विग्न होण्यापेक्षा आपण तिथून काढता पाय घ्यावा. कैलासावरती निघून गेले. महापुरुषांच्या गुणांचं काय काय वर्णन करायचं, ही कथा अनेक वेळा अनेक ठिकाणी झालेली, कारण भागवतामध्ये ही कथा येते, रामचरित मानसामध्ये ही कथा येते. या कथेमध्ये असलेला सगळाच जितक्या वेळा सांगावी तितक्या वेळा या कथेचा तितकाच सुंदर असा मागोवा मिळतो. कैलासावरती गेलेल्या भगवान शिवशंकरांनी घडलेल्या प्रसंगाची किंचितही वाच्यता सती बरोबर केलेली नाही. म्हणजे आपण नोंदवून घेण्यासारखे गुण महापुरुष असणाऱ्या भगवान शिवांचे आपल्याला पाहायला मिळतात, की बाहेर कितीही आदळापट संताप उद्विग्नता झाली तरी घरामध्ये गेल्यानंतर चप्पल काढून जशी कोपऱ्यात ठेवतो तशी ती सगळी बाहेरची अशांती कोपऱ्यात ठेवून द्यावी, घराला अशांत करू नये. आमच्याकडनं होतं तेच नेमकं, आम्ही बाहेर अशांत होतो आणि सगळी बाहेरची अशांती घरात घेऊन येतो. आणि आमची मुलं बिचारी म्हणत असतात, दिव्या दिव्या दीपत्कार, घरातली इडापिडा बाहेर जाव. ते आपल्या हातात आहे. आपण आपली शांती बाहेरच्या प्रसंगाने जी काही बिघडलेली असते ती घरामध्ये आणून घरातलीही शांती घालवण्याचा अधिकार, आणि नाहीच आपण तसं करू नये, महापुरुष तसं करत नाही. काही बोलले नाही, काही वाच्यता केली नाही. भगवान शिवांनी तर मौन पत्करलं, तिकडे दक्ष महाराजांनी मोठ्या यज्ञ महोत्सवाचं आयोजन केलं. मोठा यज्ञ उत्सव सुरू होणारा होता, त्या यज्ञामध्ये सर्व देवतांना बोलवलं, सगळेजण येऊ घातले. कैलासावरती दक्षाने आमंत्रण पाठवलं नाही. कैलास त्या कैलासावरती भगवान शिवांकडे तर त्याची मुलगी सती नांदते जावाईये शिवशंकर. दधीची ऋषींनी त्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला, अरे दक्षा, थोडी सुंदर स्तुती दधीची ऋषींनी केली. दधीची शिवोपासक आहेत, दधीचींना शिवविद्या, शिवदीक्षा दैत्यांची गुरु शुक्राचार्यांकडनं मिळालेली आहे. पुढे आपल्याला ते प्रकरण पाहायला मिळणार आहे. लिंगपुराणातही आपण थोडासा त्याचा उल्लेख अभ्यास केलेला होता. अरे ज्यांच्या चिंतनाने सर्व मंगलमयता आहे, जे सर्व मांगल्य प्रदान करणारे आहेत, त्या भगवान शिवांना न बोलवून तू काय मंगल कार्य करतोय. खर तर देवदेवतांनीही समजून घ्यावं, दक्षाने पण समजवून घ्यावं, खर तर त्यांना बोलवा. ते जर इथे येतील तर हा यज्ञ पवित्र होऊन जाईल. दक्षाने स्पष्टपणे उत्तर दिलं. दक्ष म्हणतो की मी ब्रह्मदेवाचा पुत्र आहे आणि भगवान विष्णूंचा सेवक आहे. भगवान विष्णूंचा मी उपासक आहे. भगवान विष्णू सर्व देवतांचे मूल आहेत, ते या यज्ञामध्ये उपस्थित आहेत. म्हटल्यानंतर कोण आलं आणि कोण नाही आलं याच्याशी मला घेणं देणं नाही, असंच असत. त्यांच्यामुळे माझं कार्य उत्तम प्रतिष्ठित आहे. लोकपिता लोकपितामह ब्रह्मा या ठिकाणी उपस्थित आहे, बाकीच्या कोणाची आवश्यकता नाही. तरी दधीची ऋषी नेटाने पुढे म्हणाले की बाबा दक्षा, शिवांच्या अनुपस्थितीत हा यज्ञ होणार नाही बरं. दक्षाने दधीची ऋषींकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. मोठा संवाद आहे दधीची आणि दक्षांचा. देवदेवता जेव्हा दक्षाच्या यज्ञामध्ये उपस्थित होता आहेत, तेव्हा देवदेवतांनी थोडीशी आगळीक केलीच होती. सतीच्या म्हणजे कैलासावरनं जाऊन किंवा जाता जाता सतीला यज्ञ महोत्सवाची सूचना दिलीच होती. आणि सतीला जेव्हा हे कळलं की आपल्या पित्याच्या घरी मोठा यज्ञ महोत्सव आहे, तेव्हा भगवान शिवांची समाधी उतरल्यानंतर त्यांची सेवा करणाऱ्या सतीने भगवान शिवांना सहजच विचारलं, स्पष्टच विचारलं, माझ्या पित्याच्या घरी मोठा यज्ञ महोत्सव आहे, देवदेवता मला सांगतायत. इथले थोडा शिवपुराणामध्ये हा प्रसंग थोडा वेगळ्या पद्धतीने आलाय. देवदेवता मला सांगतायत की माझ्या पित्याच्या घरी यज्ञ महोत्सव आहे. पण भगवान, मी आपल्याला मोठ्या विनम्रपूर्वक विचारू इच्छिते की त्या दुरात्मा दुष्ट असणाऱ्या दक्षाने तुम्हाला का नाही बोलवलं? तुमच्या विना तो कसा यज्ञ करू इच्छितो? ज्या अर्थी त्याने तुम्हाला बोलवलेलं नाही, त्या अर्थी त्याच्या मनात काहीतरी पाप आहे, दुराचार आहे. मला स्पष्ट सांगा, कशामुळे दक्ष तुमच्याशी असावा? मला काही शंका येते. भगवान शिवांनी सर्व हकीकत निवेदन केले. ती सभा होती, त्या सभेमध्ये मी दक्षाला उत्थापन दिलं नाही, मानवंदना केली नाही. दक्षाला तो आपला अपमान वाटला, दक्षाने माझी निर्वत्सना केली, मला निंदानालस्ती शाप दिले, नंदिकेश्वरांनी त्यांना प्रतिशाप दिले, सारी हकीकत सांगितली. आणि हकीकत सांगून भगवान शिव म्हणाले की हे स्त्रिये, हे आर्ये, या नंतरही तुला दक्ष महाराजांच्या घरी यज्ञाला जायचं असेल तर नंदी उपस्थित आहे, माझे सेवक उपस्थित आहेत, तुझ्या कैलासावरती असलेल्या सर्व मंगलमय वस्तू तू बरोबर घ्याव्या आणि दक्ष महाराजांच्याकडे यज्ञाला जावं, माझ्या आज्ञेने जावं. भगवान शिवांची ही माया आहे. भगवान शिवांनी आपल्या मायेच्या मोठ्या अधिकाराने भगवती सतीला दक्षाकडे यज्ञाला उपस्थित राहण्याची आज्ञा दिली. मोठ्या गाजत वाजत मोठ्या नंदिकेश्वरादिकांच्या बरोबर सती जेव्हा यज्ञ महोत्सवाला उपस्थित झाली, तेव्हा सतीने यज्ञ महोत्सवात जाऊन यज्ञाचं निरीक्षण केलं. त्या यज्ञाच्या निरीक्षणात सतीच्या लक्षात आलं की आपल्या पित्याने आपल्या पतीच्या करता काहीही स्वागताची तयारी केलेली नाही, पतीचं आसनही तिथे मांडलेलं नाही. सर्व देवदेवतांना आसन दिलेलं आहे, त्यांच्या स्वागताच्या वस्तू मांडलेल्या आहेत, ज्याला यज्ञामध्ये मधुपर्क असं म्हणतात, ते सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहे. पण शिवांच्या स्वागत सत्काराकरता आणि आल्यानंतर त्यांच्याकरता आसनही नाही. सती मोठ्या प्रेमाने आपल्या पित्याला प्रजापती दक्षाला समजवून सांगते, की प्रभू हे तात भगवान शिवांचा तुम्ही का द्वेष करता, का त्यांना बोलवलं नाही? खरं तर त्यांच्याशिवाय यज्ञाला सिद्धीच नाही. शिवांच्या उपस्थितीतच यज्ञ पूर्ण होतो. शिव हे संपूर्ण स्वरूप आहे. तुमची अशी बुद्धी भ्रष्ट कशी झाली? मला तर असं वाटतंय की तुमच्या मनात काहीतरी पाप आहे. दक्षाने जेव्हा आपल्या मुलीच्या तोंडून हे शब्द ऐकले तेव्हा दक्षाचा पारा आणखीनच चढला. दक्ष महाराज म्हणाले, त्यांना तर बोलवलेलं नाहीच नाही, पण तू इथे कशाला आली? तो स्मशानात राहणारा, नरमुंडांच्या माळा घालणारा, अंगाला विभूती लावणारा, गळ्यामध्ये सर्पांच्या दोऱ्या घालणारा, अत्यंत अमंगलकारी, त्याला इथे यज्ञात बोलवणार कोण? अशा अमंगल कुवेशात राहणाऱ्या व्यक्तीला मंगलमय कार्यामध्ये बोलवून कोण आपल्या कार्याचं वाटोळं करून घेईल का? आणि तू त्याची सेवक, तू आली नसतीस तरी चालला असत. दक्ष महाराज सतीला आपल्या लेकीला म्हणतात की तू इथे आली नसतीस तरी चाललं असतं. तू इथे थांब, नको थांबू, कुठेही जा, तुझी इच्छा, आम्ही आमचा यज्ञ पूर्ण करतोय, आमचं मंगलमय कार्य आहे, त्या कार्यामध्ये विघ्न उपस्थित करू नकोस. सतीने सर्व सदस्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, दक्षाची तर बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, दक्ष शिवांचा विनाकारण द्वेष करतोय, पण त्याला तुम्ही साथ देताय ही

करू नये आणि मला तर अजिबात सहन होणार नाहीये भगवान शिवांची निंदा. सतीने मोठी सुंदर रीतीने भगवान शिवांच महात्म्य त्या यज्ञ सदस्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. ते तर अतिशय अतिशय शांत स्वरूप आहे. त्यांचं मन नित्य निराकार परमात्म तत्वाचा ब्रह्मानंद, एखादा भुंगा जसा मकरंदाचं पान करण्यामध्ये तल्लीन होतो तसे ते नित्य ब्रह्मानंदामध्ये तल्लीन असतात. ते कोणाचीच उपेक्षा करत नाहीत, कोणाची अपेक्षा करत नाहीत. ना नोपेक्षणीय हा नादर पक्षणीय हा माझा तो दुसऱ्याचा, याने माझा अपमान केला, याने माझा मान केला, या सगळ्याच गोष्टीतनं शिव तर अत्यंत दूर आहे. शिवांच्या ठिकाणी कुठलाच विकार नाही. असं असताना सुद्धा तुम्ही भगवान शिवांची निंदा करता. ते तर साक्षात विभू आहेत, परमेश्वर आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्तीपेक्षा दूर आहेत. यज्ञयागात त्यांना काही घेणं देणं नाही, निवृत्ती म्हणजे शमदमाशी त्यांना काही घेणं देणं नाही. इतकंच नव्हे तर दक्षा कुठला कर्म आणि अकर्म त्यांना शिवतच नाही, कर्मा अकर्मापासून दूर आहेत. मला असं वाटत माझं दुर्भाग्य आहे की मी तुमच्यापासून जन्माला आली जो माझ्या पतीची म्हणजे शिवांची निंदा करतो. आता मला हे शरीर नको. शिवांचा निंदक असणारा जो त्याच्याद्वारा जर मी हे शरीर प्राप्त केलेलं आहे तर मी ते निश्चय माझा जाहीर करते की मला ते शरीर सांभाळायचं नाही, मी स्वतःलाच अग्नीमध्ये आहुती देऊन टाकते, हे अमंगल शरीर संपवते. कारण या अमंगल शरीराने भगवान शिवांची सेवा करताच येणार नाही. शिवांची निंदा ऐकणाऱ्या कानांचं ते कान या शरीराचे आहेत. शिवांची निंदा करणाऱ्या दक्षाने हे शरीराला, तो त्यांचा पिता, तो माझा पिता म्हणो, तो मी दाक्षायणी म्हणतो. भागवतामध्ये तर मोठं सुंदर वाक्य वेदव्यासांनी लिहिले पार्वतीच्या सतीच्या तोंडी. ती म्हणते की मी इथून परत जाईल. भगवान शिव इतके निराकार आहेत, इतके निर्विकार आहेत की ते त्यांच्या संसारात मला पुन्हा पहिल्यासारखं आदराचं स्थान देतीलही. त्यांच्या मनात दक्ष महाराज तुमच्याबद्दल काही नाही, माझ्याबद्दल काहीही नाही, पण ते जेव्हा प्रेमभराने मला दाक्षायणी म्हणतील. कारण एकांतामध्ये कुठलाही पती, बड़ा सुंदर प्रसंग आहे भागवतामध्ये लिहिला, एकांतामध्ये कुठलाही पती आपल्या स्त्रीला तिच्या माहेरच्या नावाने बोलवतो, ते मला तुमच्या नावाने हाक मारतील तेव्हा मला आठवेल की तुमच्या मनात किती विष भिनलेलं आहे. शिवांच्या द्वेषाचं विष किती भिनलेलं आहे हे तेव्हा मला आठवेल. मग तर मला मेल्याहून मेल्यासारखं होईल. मग त्यावेळेला मेल्याहून मेल्यासारखं वाटण्यापेक्षा आजच मी संपलेली बरी. आपण तो पूर्व प्रसंग अनुभवलाय. दक्षाने भगवती शिवेची आराधना केलेली होती, दक्षाला भगवती जगदंबा प्रसन्न झालेली होती. दक्षाने प्रार्थना केलेली होती की माते शिवांच्या करता माझ्याकडे तू अवतार धारण करावास. तेव्हा भगवती जगदंबा दक्षाला म्हणाली होती, तुझ्याकडे अवतार धारण करायला मला हरकत काही नाही, मी तुझ्याकडे येईन पण तोवर राहीन जोपर्यंत तू माझा अपमान करणार नाहीस. दक्षाचा अजून भगवती जगदंबेचा अपमान झालेला, तिच्या स्वरूपाचं त्याला विसर पडलेला होता. शिवांच्या स्वरूपाचा तर त्याला बिलकुल विसर पडलेला होता. दक्षाने शिवांची निंदा केलेली होती. भगवती जगदंबा योगाग्नी धारण करून अशी सहजच कुठेतरी आपलं शरीर संपवती झाली असती तर लोकांनी त्याला आत्महत्या म्हटली असती. पण भगवती सतीने आपल्याच शरीरातनं आपल्या योग साधनेने अग्निज्वाळा उत्पन्न करून जो कुठल्याही इतर साधनांच्या विना उपस्थित झालेला अग्नी आहे, जो अत्यंत पवित्र अग्नी आहे, त्याला बाह्यता कुठल्याही साधनांनी निर्माण केलेलं नाही, हा योगाग्नी आहे. त्या योगाग्नीने सतीने आपलं शरीर जेव्हा जाळून घेतलं तेव्हा तर नंदिकेश्वर अतिशय हाहाकार माजवते झाले. त्यांना तर आपल्या मातेने आपल्या देहाचा उत्सर्ग केलेला पाहिल्यानंतर अजिबात पाहवलं गेलं नाही. त्यांनी लगबगीने देवदेवतांवरती आक्रमण केलं. नंदिकेश्वर इत्यादी जेव्हा आपल्यावरती आक्रमण करून येत आहेत हे पाहिल्यानंतर भृगुऋषी धावले आणि यज्ञ मंडपात असलेल्या यज्ञातच त्यांनी समंत्रक आहुती दिल्या. त्या आहुतीद्वारे रुभू नावाचे संरक्षक निर्माण झाले, महान सैन्य निर्माण झाले. त्या देवता आहेत, त्या रुभू देवतेंनी नंदिकेश्वरादी गणांवरती जो हल्ला केला, आक्रमण केलं, नंदिकेश्वरादी काही चालेना, त्यांचे पार क्षतविक्षत झाले, छिन्न भिन्न झाले. नारदांनी ही सगळी गोष्ट

0: कैलासावरती भगवान शिवांना जेव्हा जाऊन निवेदित केली, सतीने आपलं शरीर संपवलंय, सतीच्या देहाचा उत्सर्ग झाला, नंदिकेश्वराधिकांना मारहाण झाली, भगवान शिव अत्यंत संतप्त झाले. ज्यांनी आपल्या जटा विस्फारल्या, त्या जटेतन एक जटा उपटली, ती जटा आपटून भगवान शिवांनी जे दोन गण उपस्थित केले त्यामध्ये वीरभद्र आहे, ज्याला हजारो हात आहेत, ज्याला हजारो मस्तक आहेत, ज्याला हजारो पाय आहेत, असा महाप्रचंड बलवान वीरभद्र निर्माण झाला. आणि एकीकडे भगवती महाकाली ती निर्माण झाली. वीरभद्राने भगवान शिवांची स्तुती करत भगवंताला विचारलं की हे महाप्रभू, आपण माझे स्वामी आहात, मी आपली कोणती आज्ञा पूर्ण करू, या सृष्टीचा संहार करू, कोणाला संपवू, काय करू ते सांगा. भगवंताला अतिशय आनंद वाटला. भगवान वीरभद्राला आज्ञा देते झाले. ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष अत्यंत गर्विष्ठ आहे, त्याच्या यज्ञामध्ये त्याने माझा अपमान केलेला होता, तो मी मनावरती घेतला नाही, परंतु त्याचीच मुलगी त्याच्याच यज्ञात गेल्यानंतर त्याने केलेल्या दुराचाराने तिने आपलं शरीर संपवून घेतलंय, मी आज्ञा देतो तुझा आणि दक्षाचा यज्ञ दक्षासह विध्वंसित करून टाक. कैलासावरती तर ही घटना घडली आहे, तिकडे मात्र दक्ष भगवान विष्णूंना शरण गेलाय. दक्षाने भगवान विष्णूंचे पाय धरले, जमिनीवरती लोळण घेतली, म्हणाले माझ्याकडनं हे जे काही घडलं यातल्या या सगळ्या संकटातनं तुम्ही मला सावरा. भगवान विष्णूंनी दक्षाला केलेला उपदेश मोठा मोठा मार्मिक आहे.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं, तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री 12 वाजता पाळण्यात श्रीकृष्णाचा जन्म साजरा केल्यानंतर मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात, किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे आज गोपाळकाल्याच्या दिवशी दही काल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडला जातो. दही काला म्हणजे विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळं एकत्र कालवणं म्हणजे काला. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारताना स्वतःची तसंच सवंगड्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला आणि सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. गोपाळ काला म्हणजे पांढऱ्या रंगाच्या 5 रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा आणि पूर्णावतारी कृष्ण कार्याचं दर्शक असलेला समुच्चय. काला हा शब्द एकसंध आणि वेगात सातत्य असणाऱ्या क्रियेशी संबंधित आहे. गोपाळ काला हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचं प्रतिनिधित्व करतो. पांढऱ्या रंगाचे 5 पदार्थ म्हणजे पोहे, दही, दूध, ताक आणि लोणी हे त्या त्या स्तरावरचे भक्तीचे निदर्शक आहेत.

श्रोते हो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे निर्मला गोगटे यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 54वा श्लोक आपण पाहणार आहोत. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. सळेना मनी निश्चयो दृढ जाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता हा जो महापुरुष आपण म्हटलेला आहे, त्याचं वर्णन करताना त्याने सांगितलं सदा सेवी आरण्य तारुण्य काळे. तारुण्यात देखील ज्याला आरण्यवास, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता हा जो महापुरुष आपण म्हटलेला आहे, त्याचं वर्णन करताना त्याने सांगितलं सदा सेवी आरण्य तारुण्य काळे. तारुण्यात देखील ज्याला आरण्यवास स्वीकारावा असं वाटत असतं. आपण सहज जर बघितलं संतांची चरित्र बघितली तर लक्षात येईल की बहुतेक संत वयाच्या 10व्या 12व्या वर्षीच घरातनं बाहेर पडले सद्गुरूंच्या शोधासाठी. साधना करून पूर्ण झाले 12 वर्ष 20 वर्ष 24 वर्ष, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे तब्येतीप्रमाणे, आणि मग जगाला उपदेश करायला ते तयार झाले. म्हातारपणी देखील अरण्यात जावं, अरण्यात म्हणजे प्रत्यक्ष अरण्यात जायला पाहिजे असं नाही आहे, एकांतात राहावं असं म्हातारपणी देखील वाटत नाही याचं आश्चर्य वाटतं. म्हातारं मनुष्य झालं तरीसुद्धा मग नातवंडात पंतवंडात गुंतलेलाच असतो, दिवसभर त्याच्यामध्ये असतो. कधी असं वाटत नाही की पुरे आता हे किती दिवस जायचं आहे. म्हणजे पुरे याचा अर्थ तुम्ही ते लोटून जाऊ नका, पण निदान आता एकांतात शांत बसावं, आता हे बाकीचं काही नको, आपण आणि भगवंत बस एवढंच असं सुद्धा वाटत नाही याचं आश्चर्य वाटतं. आणि हा जो महापुरुष आहे त्याला लहानपणातच वैराग्य उत्पन्न झालं. त्याचं कारण देखील पूर्वजन्मी किंवा अनेक जन्मी कुठंतरी साधना केलेली असली पाहिजे, आणि त्यामुळेच ह्या जन्मात आल्याबरोबर लहान वयातच वैराग्य निर्माण झालं. जसं समर्थांनी म्हटलं, चिंता करीतो विश्वाची. किती लहान वयात म्हटलं आहे, स्वतःची चिंता करतो म्हटलं नाही, विश्वाची चिंता करतो म्हटलं आहे. त्यासाठीच त्यांचा जन्म झाला. पण जन्म झाला असला तरी त्यांनी देखील पुन्हा 12 वर्ष पाण्यात उभं राहून साधना केलेली आहे. 12 वर्ष सर्व भारतात फिरून समाजाची परिस्थिती पाहिलेली आहे, आणि मग लोकांना उपदेश करायला मार्गस्थ करायला ते तयार झालेले आहेत. सर्व संतांचं आपल्याला असं दिसेल. श्रीधर स्वामी पहा, गोंदवलेकर महाराज पहा, रामकृष्ण परमहंस अगदी लहान वयात. पण हा जो असतो महापुरुष सदा सेवी आरण्य, आणि अरण्यात जायचं म्हटलं तरी अरण्यात काय सुख असतं का बघितलं तर? निसर्गाच्या ह्याला तोंड द्यावं लागतं. वारा आहे, ऊन आहे, पाऊस आहे, तिथं काय खाणंपिणं आपल्या सोयीचं आहे? श्वापद भय, नाना प्रकारचं भय आहे. पण ह्याही स्थितीमध्ये तिथं जाऊन कट्टानी निग्रहाने साधना करणं, स्वावलंबी होणं, कुठल्याही दुःखाला कष्टाला तोंड देण्याची तयारी असणं, हे सगळं मिळवायला लागतं. पण असे कष्ट केल्याशिवाय कोणीही मोठा होत नाही. देह कष्टाची गरज आहे का? आहे. देह कष्ट आवश्यक आहेत, कारण देह बुद्धी जर का घालवायची असेल, नाहीशी करायची असेल, तर देहाला कष्ट हे आवश्यक आहे. जसं एका ठिकाणी म्हटलं आहे समर्थाने, देह दुःख ते सुख मानित जावे, नाही तर देहाचे पार चोचले आपण पुरवत राहतो. तसं इथं नाही आहे. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. तारुण्यात म्हणजे ज्या वयामध्ये खावं प्यावं चैन करावी, व्यसनाच्या मागं लागावं, मित्रमैत्रिणीत फिरावं, अशा वयामध्ये जेव्हा हे वैराग्य उत्पन्न होतं त्याचा अर्थ कुठं ना कुठंतरी साधन आहे. आणि हे जे वैराग्य आहे हे हेकांड पिसं वैराग्य नाही. घरी रागावला आणि भांडो भांडोची गेला, घरी भांडण झालं म्हणून बाहेर पडला असं नाही आहे ते. ज्ञान समजवून निघून गेला, ज्याच्या लक्षात आलं की ज्या विश्वात आपण वावरतो आहे हे सगळे विश्व नश्वर आहे, जाणार आहे, मग शाश्वत काय आहे? त्या शाश्वताचा शोध मला घ्यायचा आहे. मी कोण आहे, परमात्मा कोण आहे, विश्व काय आहे, हे तीन प्रश्नांची उत्तरं मला पाहिजेत. ज्यांनी कोणी परमात्म्याला पाहिलेलं आहे त्यांना विचारायचं, तुम्ही देव पाहिलात का? पाहिला असला तर तो मला पाहायचा आहे. ज्यांनी पाहिला ते सांगितलं त्याने की हो मी पाहिला, तुलाही दाखवतो, मी सांगतो त्या मार्गाने जा, ठामपणाने त्यांनी सांगितलं. पण त्याआधी त्याला काय काय करावं लागलं, तर तारुण्यातच विषय वैराग्य उत्पन्न होऊन परमेश्वर प्राप्तीच्या दृष्टीनं साधना करणं आवश्यक आहे. आणि ही साधना, ध्यान आपलं लोकांतात जाऊन ध्यान करतो असं शक्य नाही आहे, किंवा लोकांतात बसून नामस्मरण करतायत, कसं लक्ष लागणार? एकांतच पाहिजे. बाहेर नाही जमलं तर घरात का विना, सगळे झोपले असतील त्यावेळेला का विना, ध्यान नाम शांतपणे करता येतं का नाही? ज्याला करायचं आहे, ज्याला इच्छा आहे, त्या ठिकाणी त्याला मार्ग आहे. पण इच्छाच नसेल तर आपण सबबी सांगत राहतो, ते असं झालं, ते तसं झालं, ते तसं झालं, असं नाही. इच्छा तेथे फळ मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी. तर सदासेवी आरण्य तारुण्य काळी, मिळे ना कदा कल्पनेचे नि मिळे. कुठल्याही कल्पनामध्ये तो गुंतून पडत नाही. मनुष्य नाना प्रकारच्या कल्पना उगीचच करत असतो. स्वस्त बसला ना तरी स्वस्त बसणार नाही तो. मागं काय झालं, पुढं काय होणार आहे, आपण काय करायचं आहे, ह्यांनी काय करायचं आहे, नाना प्रकारच्या कल्पना करून त्या जाळ्यामध्ये आपणच अडकतो, मोहग्रस्त होतो नसत्या गोष्टी. आणि हा सगळा व्याप मनाचा. आणि म्हणून ध्यान नामाची साधना जी सांगितली, ते जे मन या कल्पनेच्या भोऱ्यात माणसाला जीवाला अडकवतं, त्या मनाला ध्यानाची गोडी, नामाची गोडी लावून या कल्पनेतून बाहेर काढायचं आहे. कल्पना संपल्या की मन सुटलं, पण नाही ना सुटत. कल्पना थांबतच नाही, ती एक झाली की दुसरी, दुसरी झाली, ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही. लहानपणी शाळेमध्ये असा एक निबंध देत असत, इफ आय वेअर अ किंग, म्हणल्या मी राजा असतो तर काय केलं असतं, कल्पना, सगळी कल्पनेची मनोराज्य. तसं आपणही बसल्या बसल्या कुणाचं तरी वाचलं की सगळ्या जगातला जास्ती श्रीमंत कोण, यादी वाचली, आपल्याकडे एवढे पैसे असते तर आपण त्याचं काय केलं असतं, चालं कल्पना सुरू झाल्या त्याच्या, काय करायचं करून, आत्ता तुझ्याकडे काय आहेत का दमड्या बघ. पण नाही, कारण त्याला पैसे पडत नाहीत कल्पना करायला, कष्टही पडत नाहीत, पैसेही पडत नाहीत, कल्पना सुरू. मूल अजून पाळण्यातच असतं, मुलगी असली तर आता तिचं लग्न केव्हा करायचं झाले, विचार सुरू झाले. मुलगा आहे त्याची मुंज केव्हा करायची, लग्न केव्हा कराय, आता तो पाळण्यातनं तर बाहेर येऊ दे, पहिला तो राहायला पाहिजे, आणि नाना गोष्टी आहेत ह्याच्यात. म्हणून जो ह्या विश्वाला सत समजतो तो या कल्पनेच्या मागं जातो. आणि ज्याला लक्षात येतं की हे सगळं असत आहे तो म्हणतो पुढच्या क्षणाला काय होणार आहे याचा भरोसा नाही आहे, नुसते विचार करून काय करायचं. जी व्यक्ती जी गोष्ट समोर येईल त्याला भगवंताच्या इच्छा असं समजून आपण त्याला सामोरं जायचं आहे शांत मनाने. तसं होत नाही, कल्पनातून कल्पना, कल्पनातून कल्पना सुरूच असतात. पण हा सगळा भ्रमिष्ठपणा आहे, सगळं भ्रमच आहे हे जर लक्षात आलं तर या भ्रमिष्ठपणात तो सापडणार नाही, नाही तर तो भ्रमिष्ठपणात सापडतो आणि गुंततो. पण ह्याला मात्र बोध असल्यामुळे, अंडरस्टँडिंग नेमकं असल्यामुळे तो ह्या कल्पनेच्या मेळामध्ये कधीही सापडत नाही, गुंतत नाही. आणखी काय करतो, सळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा. का तो कल्पनेच्या मेळात सापडत नाही, तर त्याचा निश्चय दृढ झालेला आहे. परमात्मा कसा आहे, कुठे आहे, काय आहे, तो कसा पाहायचा आहे, आपणच त्याचा अंश कसा आहोत, हे सगळं त्याला अनुभवाचं झालेलं असल्यामुळे तो नसत्या गोष्टीमध्ये सापडत नाही. आणि हा जो निश्चय आहे हा त्याचा दृढ झाला असतो की अहम ब्रह्मास्मी. सद्गुरूंनी सांगितलंय तत्त्वमसी सांगितलं, सांगितल्यानंतर त्याचा पाठपुरावा करत करत करत तो साधना करत अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत आला. आणि सर्वम खलू इदम ब्रह्म हा जो पुढचा आहे बोध, तोही बोध त्याला झाला. त्यामुळे तो भलत्या गोष्टीमध्ये कुठंही रमून जात नाही, भलते निश्चय करत नाही. जो निश्चय करतो तो दृढ असतो. आणि त्यामुळे संत हे काय केव्हाही पहा अत्यंत शांत, आनंदरूप, समाधानी, तृप्त असे असतात. त्यांना काही मिळवून तृप्ती मिळवायची नाही, काही करून समाधान मिळवायचं नाही. ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच ते तृप्त आणि समाधानी आहेत. म्हणते म्हणतात चळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी तयार झाला तरुणपणातच. म्हातारपणी व मानप्रस्थाश्रमाला जातात वगैरे ते तात्पुरतं वाटतं आपल्याला, जातात थोडे दिवस परत येतात, कारण घरात जे वागलेले असतात तसं तिथं काही मिळत नाही त्यामुळे. पण त्यावेळेलासुद्धा बुद्धी होतच नाही, म्हणून तारुण्यकाळी अरण्यात जायची इच्छा होणं हे फार मोठं लक्षण चांगलं आहे. सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी, मिळे ना कदा कल्पनेचे नि मिळे, सळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे के जयस्वाल यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। रावसाहेब ढवळे संस्थानात दिवाण होते, स्वामी समर्थांचे ते निस्सीम भक्त होते। परंतु संस्थांच्या कामामुळे आणि प्रापंचिक अडचणींमुळे स्वामींच्या दर्शनाला वारंवार येणं त्यांना जमत नसे। स्वामींची सेवा करता येत नाही ह्याचं त्यांना वाईट वाटायचं। एक दिवस रावसाहेबांनी मनाशी निश्चय केला की हे दिवाणपद सोडायचं, प्रापंचिक संदर्भ मन घट्ट करून तोडून टाकायचे आणि स्वामींच्या सेवेतच अखंड राहायचं। स्वामींच्या नामस्मरणात दंग राहून निष्काम बुद्धीने स्वामींची चरण सेवा करायची। रावसाहेबांनी निश्चय पार पाडला आणि स्वामींजवळ ते अष्टौप्रहर सावलीसारखे राहिले। त्यांच्या वृद्ध मातोश्री काशीक्षेत्री निघून गेल्या। एक दिवस रावसाहेबांना मातोश्रींचं पत्र आलं की तब्येत बरी नाही। रावसाहेबांनी ते पत्र स्वामींना दाखवलं। स्वामी म्हणाले, काळजी करू नकोस, जायची घाई करू नकोस। स्वामींनी रावसाहेबांना न जाण्याची आज्ञा केली। रावसाहेब स्वस्थ चित्ताने स्वामींच्या सेवेत दंग झाले। काही दिवस उलटले। एक दिवस काशीहून तार आली तेव्हा रावसाहेबांचा जीव कासावीस झाला। त्यांनी स्वामींना तार दाखवली। स्वामी म्हणाले, बैस इथेच, जायची गरज नाही। रावसाहेबांच्या मनाची द्विधा स्थिती झाली। परंतु स्वामींची अक्कलकोट सोडून जायला परवानगी नव्हती। पुन्हा काही दिवसांनी तार आली, स्वामींची परवानगी मिळाली नाही। रावसाहेब मनातून हादरले, कारण मातोश्रींची ही दुसरी तार होती। काही दिवस गेले, तिसरी तार आली। रावसाहेबांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले। ते तसेच स्वामींपुढे जाऊन उभे राहिले आणि त्यांना तार दाखवली। स्वामींनी रावसाहेबांकडे पाहिलं, आपल्या परमभक्ताच्या डोळ्यांना दुःखाश्रूंच्या धारा लागल्या आहेत हे पाहून स्वामींनी रावसाहेबांना जवळ बोलावलं। आपल्या हातांनी त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाले, तू जा आता। रावसाहेब काशीला गेले। मनात धाकधूक होतीच। त्यांना आईचं दर्शन झालं। रावसाहेब आईच्या पाया पडले। आई म्हणाली, रावसाहेब वाट पाहत होते, आता मी प्रस्थान ठेवते। रावसाहेबांच्या खांद्यावर त्यांच्या आईने डोकं ठेवलं आणि प्राण सोडला। आईचं उत्तर कार्य काशीत पार पाडून रावसाहेब अक्कलकोटला स्वामींकडे परत आले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। स्वामी म्हणाले, तुला मी पूर्वी जाऊ नकोस हे एवढ्यासाठी सांगितलं की तू अकारण अडकला असतास। तुझ्या आईचा मृत्यू जवळ आल्यावर तुला मी पाठवलं। चिखलात उगीचच अडकला असतास। थोडक्यात काय, स्वामींचा सहवास हा प्रत्यक्ष भगवंताचा सहवास आहे ह्याची जाणीव स्वामींच्या बोलण्यातून रावसाहेबांना झाली।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की भगवंत म्हणजे आनंद. हा आनंद नामातूनच मिळतो, त्यासाठी कुठेही जावं लागत नाही, कारण नामाचं दुसरं नाव आनंद आहे हे कधी विसरू नका. नाम आहे जयापाशी, जेथे राहे तेथेची काशी. ह्याचा अर्थ असा की ज्याच्यापाशी नामसाधना आहे, ज्याच्या मुखात अखंड नाम आहे, जो भगवंताशी अनुसंधान साधून आहे, तो जिथे उभा असेल तेच तीर्थक्षेत्र असतं.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

भक्ती सुधा वरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 5 सप्टेंबर. नाम म्हणजे जादूचा दिवाच. एकदा एक बाई सोवळं नेसून स्वयंपाक करत होती. बाईचं मूल झोपून उठल्यावर अंथरुणातच आई मला घे म्हणून रडू लागलं. आई म्हणाली, पाळा, मी तुला घ्यायला आतुर झाले आहे रे, पण तू कपडे तेवढे काढून ये. परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना आणि आई आई म्हणून रडू लागला. तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले आणि मग आईने आपल्या मुलाला पोटाशी घेतलं. आपलंही त्या लहान मुलाप्रमाणे झालं आहे. वासना, विकार, अहंभाव इत्यादींचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा करतो. मग त्याचीने आपली भेट कशी होणार? परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि ममताळू आहे. त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे. परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरणं काढून टाकत नाही, तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ घेत नाही. संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात. त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल. आपण पुराणात वाचलंच असेल की श्रीकृष्णाकडे दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, ज्याला मी हवा असेन त्याला माझं सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत. हे ऐकून दुर्योधनाने त्याचं सर्व सैन्य मागून घेतलं. अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळत आहे, कारण तो हे जाणून होता की एका परमेश्वरावाचून बाकी सर्व व्यर्थ आहे. प्राणावाचून हजारो शरीरांचा काय उपयोग? कोणी आपल्याला सांगतीलही की परमेश्वर साता समुद्रापलीकडे आहे, तो शेषशायी आहे, आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. परंतु संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे. त्यात सत्संगतीचं तेल घातलं म्हणजे झालं. हा दिवा विझू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते. मी त्रिवार सत्य सांगतो की नीतीने वागून जो नामात राहील त्याला नामाचं प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही. नीती हा सर्वांचा पाया आहे. या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही. 3 गोष्टींना अत्यंत जपा. परस्त्री माते समान माना, परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना, आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका. तुम्हाला भगवंताचं प्रेम खात्रीने लागेल. मुखात नाम ठेवावं आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूयात अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे नीळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर सुधीर फडके.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य। अभिवाचक आहेत आशिष केसकर। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्ती सुधा।
0: सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य या मालिकेमध्ये आपण आता काही शंकांचं शास्त्रीय दृष्टिकोनातून निरसन करून घेऊयात। या मालिकेमध्ये आज आपण जानवं का घालावं हे जाणून घेऊयात। जानवं म्हणजेच यज्ञोपवीत। यज्ञोपवीत हा शब्द यज्ञ अधिक उपवीत या दोन शब्दांच्या संधीपासून तयार झालेला आहे। म्हणजेच यज्ञाला प्राप्त करून घेणारा म्हणजे यज्ञोपवीत। जो जानवं गळ्यात घालतो त्याला सर्व प्रकारचे यज्ञ करण्याचा अधिकार प्राप्त होतो। यालाच ब्रह्मसूत्र असंही म्हटलं जातं, कारण हे सूत्र घातल्यामुळे ती व्यक्ती ब्रह्माला समर्पित होते। हे तेजस्वी सूत्र धारण केल्यावर ती व्यक्ती अनेक नियमांनी बद्ध होते, म्हणूनच त्याला व्रतबंध असंही म्हटलं जातं। कृतोपनयनस्यास्य व्रतोदेशनामिच्यते या संस्कारानंतर मनुष्य श्रुती स्वाध्यायाचा अधिकारी बनतो। ब्रह्मोपनिषदात असं म्हटलं आहे की यज्ञोपवितं परमं पवित्रं प्रजापतेर यत् सहजं पुरस्तात् आयुष्यमग्रयं प्रतिमुंच शुभ्र यज्ञोपवितं बलमस्तु तेजः। याचा अर्थ असा, यज्ञोपवित परम पवित्र आहे, प्रजापती ईश्वराने सर्वांसाठी सहज तयार केलेलं आहे। हे यज्ञोपवित आयुर्वर्धक, स्फूर्तीदायक आणि बंधनमुक्त करणारं आणि तेजस्वीपणा देणारं आहे। यज्ञोपवीताला जानवं, ब्रह्मसूत्र आणि व्रतबंध असंही म्हटलं जातं। जानव्याचे काही नियम आहेत ते जाणून घेऊयात। धर्मशास्त्रात जानव्याच्या संदर्भात काही नियम सांगण्यात आलेले आहेत। जानवं परिधान करण्यासाठी ते स्वतः सूत कातून तयार केलं पाहिजे। जर हे शक्य झालं नाही तर एखाद्या सौभाग्यशालिनी ब्राह्मणी किंवा मुलीने सूत कातलेलं असावं। जानवं तयार करण्याची पद्धत कात्यायन ऋषींनी सांगितली आहे, ती जाणून घेऊयात। पतिव्रता ब्राह्मण स्त्री, पवित्र आचरण करणारा ब्राह्मण किंवा ब्राह्मण कन्येने कातलेलं सूत असावं। या सूताला भूहू शब्दाचा उच्चार करून अंगठ्यासह चारही बोटांवर गुंडाळून ढाकपत्रावर ठेवावं। तसंच भुवहा या शब्दाचा उच्चार करून दुसऱ्यांदा आणि स्वहा या शब्दाचा उच्चार करून तिसऱ्यांदा सूत गुंडाळावं। यानंतर आपोरिष्ठा, शन्नो देवी, तत्सवितू इत्यादी सूत मंत्राने ते पाण्यात भिजवावेत आणि हातात ठेवून 3-4 वेळा फटकारावेत। त्यानंतर व्याहतीने त्रिगुणित करून त्याला ब्रह्मग्रंथी लावावी। त्याच्या 9 धाग्यांमध्ये ओंकार अग्नीचं आवाहन करून स्थापना करावी। नंतर सूर्याला दाखवून ते गळ्यात घालावं। जानवं घालताना जो मंत्र म्हणायचा तो असा, यज्ञोपवितं परमं पवित्रं बलमस्तु तेजः। याचा अर्थ, परमपवित्र जानवं मला शक्ती आणि तेज देईल। जानवं काढताना देखील एक मंत्र म्हणायचा असतो, तो असा, एतावत दिनपर्यंता ब्रह्मात्वं धारिता मयः जीर्णत्वात् परित्यागो यच्छ सूत्र यथा सुखम्। असं म्हणून नंतर जानव्याचं विसर्जन करावं। नारासंग्रहात म्हटलं आहे की सूतके मृतके क्षौरे चांडाळ स्पर्शने तथा रजस्वलाश स्पर्शे धार्य मन्यन नवम सदा। जानवं तुटल्यावर, सूतक पातक असल्यावर, रजस्वला किंवा चांडाळाचा स्पर्श झाल्यावर जानवं बदलणं अत्यावश्यक आहे। लघुशंकेच्या वेळेला डाव्या कानात जानवं घालावं आणि शौचाच्या वेळी दोन्ही कानात जानवं अडकवावं। विवाहित पुरुषाने 6 धाग्यांचं आणि ब्रह्मचार्याने 3 धाग्यांचं जानवं घालावं। जानवं नेहमी डाव्या खांद्यावर घालावं। जानवं खांद्याच्या वरून आलं पाहिजे आणि बेंबीला स्पर्श करून कमरेपर्यंत पोचलं पाहिजे। कमरेच्या वर किंवा खाली असता कामा नये। ब्रह्मचार्याचं जानवं 3 धाग्यांचं आणि विवाहितांचं जानवं 6 धाग्यांचं असं का असतं? ब्रह्मचार्याच्या जानव्यातले 3 धागे व्यवहारात 3 प्रकारच्या कर्तव्यांचा भाग आहेत. त्यातला पहिला म्हणजे स्वतः पूर्णपणे ब्रह्मचारी राहणे, दुसरा मातेबाबत असलेलं कर्तव्य आणि तिसरा पित्याबाबत असलेलं कर्तव्य. ब्रह्मचारी व्यक्तीचा विवाह झाल्यावर कर्तव्याच्या कक्षा वाढतात, म्हणून जानव्यातले दुसरे 3 धागे पत्नी, सासू आणि सासऱ्याबाबतचं कर्तव्य दर्शवतात, म्हणून जानवं 6 धाग्यांचं असतं. आता आपण दिवसांची म्हणजेच वारांची नावं कशी पडली हे जाणून घेऊयात. सर्वप्रथम वेदांमध्ये वारांची गणना करण्याच्या पद्धतीचा उल्लेख केलेला आढळतो आणि त्यालाच जगभर मान्यता मिळालेली आहे. वारांचा क्रम आणि त्यांची नावं याला आकाशातल्या ग्रहांचा शास्त्रीय आधार आहे. आकाशात सूर्याला केंद्रबिंदू मानून क्रमशः बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु आणि शनी असे ग्रह आहेत. 7ही दिवसांची नावं याच ग्रहांच्या नावावर आधारित आहेत. उदाहरणार्थ सूर्याच्या नावापासून रविवार, मंगळाच्या नावापासून मंगळवार, बुधाच्या नावापासून बुधवार, गुरुच्या नावापासून गुरुवार, शुक्राच्या नावापासून शुक्रवार, शनीच्या नावापासून शनिवार, तर चंद्राच्या नावापासून सोमवार हे नाव पडलेलं आहे. या ग्रहांना त्यांच्या वारांचे स्वामी असं समजलं पाहिजे. पृथ्वी स्वतःच एक ग्रह आहे, परंतु वारांच्या नामावलीत त्याला स्थान नाही. त्याचं कारण असं की पृथ्वी सूर्य, मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी यांच्याद्वारा प्रसारित सप्तरंगी किरणांना ग्रहण करते, म्हणून पृथ्वी प्राप्तकर्ता असल्याने त्याच्या नावाने एकही वार ठेवण्यात आलेला नाही. अशा प्रकारे आपण मंगळ ग्रहावर जाऊन वारक्रम निश्चित केले तर मंगळाच्या नावाने कोणताही वार नसेल, तसाच पृथ्वीवरती पृथ्वीच्या नावाचा कोणताही वार नाही. सूर्याबद्दल ऋषींनी लिहिलं आहे, मंदामे रज्जभू पुत्रहा सूर्य शुक्रेंदुजैंदवाहा परिभ्रामंत धोस्था सिद्ध विद्याधरा धनाहा. तसच मंदादधाहा क्रमेण स्युश्चतुर्था दिवसाधिपाहा वर्षाधिपयस्तावत् तृतीयाश्च प्रकीर्तिताहा ऊर्ध्वक्रमेण शशिनो मासानामधीपाहा स्मृताहा होरेशः सूर्यतनयाद अधोदः क्रमशस्तस्था. याचा अर्थ असा, शनी, गुरु, मंगळ, शुक्र, बुध आणि चंद्र या क्रमाने सर्व ग्रह पृथ्वीपासून दूर अंतरावर आहेत. अर्थात चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ तर शनी हा सर्वात दूर आहे. चंद्र आणि पृथ्वी यांच्या दरम्यान क्रमशः मेघ, विद्याधर आणि सिद्ध संचार करतात. शनीच्या खालील क्रमशः 4था ग्रह हा दिवसाचा स्वामी असतो. आता हे तत्व सविस्तर जाणून घेऊयात. याचा अर्थ असा, शनीच्या कक्षेच्या खाली 4थ्या कक्षेत सूर्य आहे, म्हणून शनिवार नंतर सूर्यवार म्हणजे रविवार असतो. तर सूर्याच्या 4थ्या कक्षेत चंद्र आहे, म्हणून शनिवारपासून 3रा दिवस चंद्रवार म्हणजे सोमवार आहे. चंद्राच्या 4थ्या कक्षेत मंगळ आहे, म्हणून शनिवारपासून 4थ्यावर मंगळवार असेल. मंगळाच्या 4थ्या कक्षेत बुध आहे, म्हणून शनिवारापासून बुधवार म्हणून शनिवारपासून 5वा वार बुधवार असेल. बुधाच्या 4थ्या कक्षेत गुरु आहे, म्हणून शनिवारपासून 6वा वार हा गुरुवार आहे. गुरुच्या 4थ्या कक्षेत शुक्र आहे, म्हणून 7वा वार शुक्रवार आहे. अशा प्रकारे 7 वारांचा क्रम बनलेला आहे. याच क्रमाने 3रा ग्रह वर्णाचा स्वामी असतो आणि चंद्राच्या वरील क्रमाने महिन्याचे स्वामी असतात. शनीच्या खाली क्रमाने जन्मकुंडलीचा स्वामी असेल. ज्या दिवशी सूर्योदय होतो जन्मकुंडली ही त्याच ग्रहाची असते. एक दिवस आणि रात्रीत 12 लग्न होतात. ह्या दिवस रात्रीच्या काळाला अहोरात्र असं म्हणतात आणि निम्म्या लग्नाला खगोलशास्त्राच्या भाषेत जन्मकुंडली म्हणजेच होरा असं म्हणतात. अशा प्रकारे दिवसरात्रीत 24 जन्मकुंडली म्हणतात. नवीन गणनेनुसार जन्मकुंडलीला घंटा असं म्हटलं जातं. एका घंटेत 2.5 तास असतात अशी कल्पना करण्यात आलेली आहे. जन्मकुंडली पूर्णपणे 2.5 तासाची नसून ती लग्नाच्या प्रमाणानुसार त्याला कमी जास्त फरक पडतो. म्हणून ज्या दिवशी सूर्योदय होतो त्यावेळची ग्रहाच्या कक्षेनुसार जन्मकुंडली असेल. अशा प्रकारे 7 ग्रहांची 3 चक्र झाल्यावर 21 जन्मकुंडल्या समाप्त होतील. 4थ्या चक्रात 3 ग्रहांच्या जन्मकुंडल्या जाता जाता 24 तासांचा दिवसरात्र संपेल. पुन्हा नवीन अहोरात्रीच्या वेळी 4थ्या ग्रहाची जन्मकुंडली त्या दिवसाचा स्वामी होईल. म्हणून वरून खालच्या क्रमाचा 4था ग्रह हा पुढच्या दिवसाचा वार मानला जाईल हा सिद्धांत बनला. हे सूर्य, चंद्र, मंगळ आदी वारांच्या क्रमाचं शास्त्रीय कारण आहे. आता आपण एक वेगळा विषय जाणून घेऊयात. दिवसा झोपू नये असं म्हटलं जातं, त्याचं कारण काय आहे? उन्हाळ्याखेरीज अन्य कोणत्याही हंगामात दिवसा झोपू नये असं म्हणतात. बाल, वृद्ध, रुग्ण आणि रात्री जागरण करणाऱ्या व्यक्ती याला अपवाद आहेत, परंतु इतरांनी दिवसा झोपू नये. धर्मशास्त्रात असं म्हटलं आहे की दिवास पापम च वर्जी येत, अर्थात दिवसा झोपू नये. त्याचं कारणही आयुर्वेदात दिलेलं आहे. आयुर्वेदात म्हटलं आहे की दिवसा झोपल्यामुळे सर्दी होते. सर्दी कायमस्वरूपी राहिली तर त्यामुळे खोकला होतो आणि त्याचं पर्यवसान श्वसनाच्या रोगांमध्ये होतं. त्यामुळे फुफ्फुसं खराब होतात, त्यातून क्षयासारखे रोग उद्भवतात. म्हणून दिवसा झोपू नये असं धर्मशास्त्रात म्हटलेलं आहे. दिवसा झोपल्यामुळे यकृतावर दुष्परिणाम होऊ शकतो, कफ वाढतो. दिवा स्वपन्न कुर्वीत स्त्रियंचैव विसर्जयेत, आयुर्हंती दिवा निद्रा, दिवा स्त्री पुण्यनाशिनी. या श्लोकाचा अर्थ असा की दिवसा झोपणं अशुभ आहे, म्हणून उन्हाळ्यातही शक्यतो दिवसा झोपू नये. दिवसा झोपल्यामुळे प्रकृतीला हानी पोहोचते. आता आपण दक्षिणेकडे पाय करून का झोपू नये हे जाणून घेऊयात. दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये ही गोष्ट अडाणी अशिक्षित माणसालाही माहिती असते. दक्षिणेकडे पाय करून का झोपू नये हे समजून घेण्यासाठी पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीचं शास्त्र जाणून घेतलं पाहिजे. आपल्या ऋषीमुनींना त्याची माहिती शेकडो वर्षापूर्वीपासून होती. पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र त्याच्या क्षेत्रा इतकंच आहे. पृथ्वीच्या मध्यातून महाकाय चुंबकीय दंड गेलेला आहे, त्यामुळे हे चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेलं आहे. या चुंबकीय दंडामुळे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव तयार होतात. आपलं सौर जग चुंबकीय ध्रुवाच्या आकर्षणावर अवलंबून आहे आणि हा ध्रुव उत्तर दिशेला स्थिर आहे. जर एखादी व्यक्ती उत्तरेकडे डोकं आणि दक्षिणेकडे पाय करून झोपली तर चुंबकीय बळाच्या रेषा ध्रुवाकर्षणामुळे पोटातलं अन्न वरच्या बाजूला गतिशील ठेवेल. त्याचा दुष्परिणाम पचनक्रियेवर होईल. परंतु अन्य दिशेला पाय करून झोपलं तर डोक्याकडून पायाकडे रक्तप्रवाह येईल आणि ते फायदेशीर असतं. त्याची अन्नपचनाला मदत होते. तसंच पश्चिमेकडे पाय करून झोपणाऱ्या चिंताग्रस्त माणसांना स्वप्न पडतात. आता आपण खडावा आणि त्यामागचं शास्त्र जाणून घेऊयात. आपले ऋषीमुनी खडावा वापरत होते आणि आजही काही महापुरुष खडावा वापरतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की खडावा का वापरल्या जात होत्या. कारण खडावामुळे अंगठा आणि बोट यामध्ये दबाव निर्माण होतो आणि हा दबाव कामवासना आणि तृष्णा शांत करतो. दुसरं कारण असं की ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर हे एक शास्त्र आहे. आज मानवी शरीराच्या 70,000 अधिक भागांचा शोध लागलेला आहे, ज्यावर दाब पडल्यामुळे आश्चर्यकारक लाभ मिळतो. आपल्या ग्रंथी आणि अवरोधामुळे अनेक रोग उत्पन्न होतात. अशा वेळी शरीरातल्या विविध नाड्यांवर ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंक्चर या चिकित्सा पद्धतीने उपचार केले जातात. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रिया नथ, बाळी, चमकी इत्यादी वापरतात. त्याचा योग्य प्रमाणात दाब पडल्यामुळे पोलिओ, दमा, चर्मरोग, ऐकू न येणं, झोप न येणं इत्यादी विकारांपासून आणि व्यसनापासून मुक्ती मिळते. आता आपण आपल्या हिंदू धर्मांमध्ये अनेक पूजांमध्ये कलश वापरला जातो त्याचं कारण जाणून घेऊयात. भारतात कोणतंही धार्मिक कार्य असलं तरी त्यावेळी कलश स्थापन करण्याची परंपरा आहे. कलश हे परिपूर्णतेचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. कलशाच्या मुखावर विष्णू, कंठामध्ये रुद्र आणि मूलामध्ये ब्रह्मदेवाचा निवास असं समजून त्याची तुलना सृष्टीकर्ता विराट पुरुषाशी केलेली आहे. अर्थात संपूर्ण कलश हा ब्रह्मांडाच्या सृजनतेचं प्रतीक आहे. हा सृजन नंतर जीवनातल्या निरंतरतेचा बोधक आहे. म्हणून धार्मिक अधिष्ठानात सर्वप्रथम कलश स्थापन केला जातो. मृत्यू झाल्यानंतर प्रतीकात्मक मडकं फोडलं जातं. त्याचं शास्त्रीय कारण असं की मंगल कलश ब्रह्मांडातील ऊर्जा स्वतःमध्ये केंद्रित करून सभोवतालचं वातावरण दिव्य बनवतो. आपण समाजात वावरताना अनेक जण रस्त्यावर थुंकतात. हे थुंकणं योग्य नाही. त्यामुळे रोगराई तर पसरतेच, पण त्याचं शास्त्रीय कारण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात. अनेक लोकांना वारंवार थुंकण्याची वाईट सवय असते. वास्तविक पाहता या थुंकण्याच्या सवयीमुळे तोंडात तयार होणारा लाळ रस निष्कारण वाया जातो. खरं तर लाळेमुळे पचनशक्ती वाढते. तीच लाळ थुंकण्यामुळे कमी होत असल्याने पचनक्रियेवर त्याचा दुष्परिणाम होतो. लाळ हे अतिमौल्यवान असं पाचक द्रव्य आहे. म्हणून थुंकण्याची सवय काढून टाकली पाहिजे. आणि वारंवार थुंकणं हे शरीराला अपायकारक देखील आहे. याखेरीज पान तंबाखू खाऊन पिचकाऱ्या टाकण्यामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधी वाढते. त्यामुळे शासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई केलेली आहे. आता या शंकांच्या मालिकेतला शेवटचा पण अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण जाणून घेऊयात. तंत्रशास्त्रामध्ये नरबळी, पशुबळी आणि मद्यप्राशन आवश्यक असं सांगितलं आहे, ते खरं आहे का? प्राचीन काळी ब्राह्मण गोमांस भक्षण करत होते असा आरोप पूर्वग्रहाने ग्रस्त असलेले काही लोक करतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे शास्त्राचं पूर्ण ज्ञान नसलेले काही तांत्रिक आणि कर्मकांडी अनुष्ठानात मद्य आणि मांसाचा बळी देतात. आता मनात असा प्रश्न निर्माण होतो की वैदिक काळात नरबळी, पशुबळी आणि मद्यप्राशन हे आवश्यक होतं का? तंत्रशास्त्रात पंचमकार म्हणजे मांस, मद्य, मुद्रा, मत्स्य आणि मैथुन हे खरोखरच होतं का? मांस हा केवळ पारिभाषिक शब्द आहे. उडदाची डाळ आणि दही हे एकत्र मिसळलं तर रूढ अर्थाने त्याला मांस किंवा बळीचं अन्न असं म्हटलं जातं. यज्ञाच्या पूर्णाहुतीच्या वेळी दिक्पाल बळी असतो. त्यावेळी उडीद आणि मसूर डाळ दह्यात मिसळून पिंपळाच्या पानावर तुपाचे दिवे लावून दाही दिशांना ठेवलं जातं. हीच प्रथा शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे. सर्वस्वाचा त्याग करून तपस्येचा मार्ग स्वीकारणारे प्राचीन ऋषीमुनी मांस खात होते असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. शरण आलेल्या कबूतराला अभय देऊन त्या बदल्यात स्वतःचं मांस कापून देणारा शिबी राजा हा आदर्श राजा होऊन गेला. कोणत्याही हिंदू धर्मग्रंथात पशुबळी द्यावा असं म्हटलेलं नाही. मुस्लिम आक्रमकांनी सर्व हिंदू धर्मग्रंथाला विकृत स्वरूप दिलेलं आहे. भगवान शंकर भांग पीत होते असं म्हणणारे स्वतः भांग पीत असावेत. ज्यावेळी मांस मद्यसेवन हिंदू समाजात निषिद्ध मानलं जात होतं त्याकाळी भांग पिऊन कोणी देवतापद प्राप्त करू शकेल का यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. मनुस्मृतीत म्हटलेलं आहे की जी व्यक्ती पशु मारण्यास संमती देते, जो पशु

0: अशा अनेक शंकांचं निरसन आपण पुढे पाहूच. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सनातन धर्मातील वैज्ञानिक सत्य. अभिवाचक होते आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोतेहो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग चंद्रकंस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग चंद्रकंस. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग हिंडोल बहार.

Can I go to the party?

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग हिंडोल बहार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं, दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं, पी सावळाराम यांचं गीत.

0: आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.
1: उठ मा विठ्ठला

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 वाजता ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील एक भक्तिरचना ऐकूया। रचना आहे बाभ बोरकर यांची आणि संगीत आहे राम फाटक यांचं।

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं आणि स्वर आहे किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना। संगीत आहे वसंत आजगावकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा।

श्रोतेहो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00. भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज 8:00 याचं पुनःप्रसारण 8:00. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज 11:00 आणि 11:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग.
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शनिवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्ति सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 54वा श्लोक आपण पाहणार आहोत. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. सळेना मनी निश्चयो दृढ जाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता हा जो महापुरुष आपण म्हटलेला आहे, त्याचं वर्णन करताना त्याने सांगितलं सदा सेवी आरण्य तारुण्य काळे. तारुण्यात देखील ज्याला अरण्यवास, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आता हा जो महापुरुष आपण म्हटलेला आहे, त्याचं वर्णन करताना त्याने सांगितलं सदा सेवी आरण्य तारुण्य काळे. तारुण्यात देखील ज्याला अरण्यवास स्वीकारावा असं वाटत असतं. आपण सहज जर बघितलं संतांची चरित्र बघितली तर लक्षात येईल की बहुतेक संत वयाच्या 10व्या 12व्या वर्षीच घरातनं बाहेर पडले सद्गुरूंच्या शोधासाठी. साधना करून पूर्ण झाले 12 वर्ष 20 वर्ष 24 वर्ष, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, तब्येतीप्रमाणे, आणि मग जगाला उपदेश करायला ते तयार झाले. म्हातारपणी देखील अरण्यात जावं, अरण्यात म्हणजे प्रत्यक्ष अरण्यात जायला पाहिजे असं नाही आहे, एकांतात राहावं असं म्हातारपणी देखील वाटत नाही याचं आश्चर्य वाटतं. म्हातारं मनुष्य झालं तरीसुद्धा मग नातवंडात पंतवंडात गुंतलेलाच असतो, दिवसभर त्याच्यामध्ये असतो. कधी असं वाटत नाही की पुरे आता हे किती दिवस जायचं आहे. म्हणजे पुरे याचा अर्थ तुम्ही ते लोटून जाऊ नका, पण निदान आता एकांतात शांत बसावं, आता हे बाकीचं काही नको, आपण आणि भगवंत बस एवढंच असंसुद्धा वाटत नाही याचं आश्चर्य वाटतं. आणि हा जो महापुरुष आहे त्याला लहानपणातच वैराग्य उत्पन्न झालं. त्याचं कारण देखील पूर्वजन्मी किंवा अनेक जन्मी कुठंतरी साधना केलेली असली पाहिजे, आणि त्यामुळेच ह्या जन्मात आल्याबरोबर लहान वयातच वैराग्य निर्माण झालं. जसं समर्थांनी म्हटलं, चिंता करीतो विश्वाची. किती लहान वयात म्हटलं आहे, स्वतःची चिंता करतो म्हटलं नाही, विश्वाची चिंता करतो म्हटलं आहे. त्यासाठीच त्यांचा जन्म झाला. पण जन्म झाला असला तरी त्यांनी देखील पुन्हा 12 वर्ष पाण्यात उभं राहून साधना केलेली आहे. 12 वर्ष सर्व भारतात फिरून समाजाची परिस्थिती पाहिलेली आहे, आणि मग लोकांना उपदेश करायला, मार्गस्थ करायला ते तयार झालेले आहेत. सर्व संतांचं आपल्याला असं दिसेल. श्रीधर स्वामी पहा, गोंदवलेकर महाराज पहा, रामकृष्ण परमहंस अगदी लहान वयात. म्हणून हा जो असतो महापुरुष सदा सेवी आरण्य, आणि अरण्यात जायचं म्हटलं तरी अरण्यात काय सुख असतं का बघितलं तर? निसर्गाच्या ह्याला तोंड द्यावं लागतं. वारा आहे, ऊन आहे, पाऊस आहे, तिथं काय खाणंपिणं आपल्या सोयीचं आहे, श्वापद भय, नाना प्रकारचं भय आहे. पण ह्याही स्थितीमध्ये तिथं जाऊन कट्टाने निग्रहाने साधना करणं, स्वावलंबी होणं, कुठल्याही दुःखाला कष्टाला तोंड देण्याची तयारी असणं, हे सगळं मिळवायला लागतं. पण असे कष्ट केल्याशिवाय कोणीही मोठा होत नाही. देहकष्टाची गरज आहे का? आहे. देहकष्ट आवश्यक आहेत, कारण देहबुद्धी जर का घालवायची असेल, नाहीशी करायची असेल, तर देहाला कष्ट हे आवश्यक आहे. जसं एका ठिकाणी म्हटलं आहे समर्थाने, देह दुःख ते सुख मानी तर जावे, नाही तर देहाचे पार चोचले आपण पुरवत राहतो. तसं इथं नाही आहे. म्हणून सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी, तारुण्यात म्हणजे ज्या वयामध्ये खावं प्यावं चैन करावी, व्यसनाच्या मागं लागावं, मित्रमैत्रिणीत फिरावं, अशा वयामध्ये जेव्हा हे वैराग्य उत्पन्न होतं त्याचा अर्थ कुठं ना कुठंतरी साधन आहे. आणि हे जे वैराग्य आहे हे हेकांड पिसं वैराग्य नाही. घरी रागावला आणि भांडो भांडोची गेला, घरी भांडण झालं म्हणून बाहेर पडला असं नाही आहे ते. ज्ञान समजवून निघून गेला, ज्याच्या लक्षात आलं की ज्या विश्वात आपण वावरतो आहे हे सगळे विश्व नश्वर आहे, जाणार आहे, मग शाश्वत काय आहे? त्या शाश्वताचा शोध मला घ्यायचा आहे. मी कोण आहे, परमात्मा कोण आहे, विश्व काय आहे, हे तीन प्रश्नांची उत्तरं मला पाहिजेत. ज्यांनी कोणी परमात्म्याला पाहिलेलं आहे त्यांना विचारायचं, तुम्ही देव पाहिलात का? पाहिला असला तर तो मला पाहायचा आहे. ज्यांनी पाहिला ते सांगितलं त्याने की हो मी पाहिला, तुलाही दाखवतो, मी सांगतो त्या मार्गाने जा, ठामपणाने त्यांनी सांगितले. पण त्याआधी त्याला काय काय करावं लागलं, तर तारुण्यातच विषय वैराग्य उत्पन्न होऊन परमेश्वर प्राप्तीच्या दृष्टीनं साधना करणं आवश्यक आहे. आणि ही साधना, ध्यान आपलं लोकांतात जाऊन ध्यान करतो असं शक्य नाही आहे, किंवा लोकांतात बसून नामस्मरण करतायत कसं लक्ष लागणार, एकांतच पाहिजे. बाहेर नाही जमलं तर घरात का विना, सगळे झोपले असतील त्यावेळेला का विना, ध्यान नाम शांतपणे करता येतं का नाही, ज्याला करायचं आहे ज्याला इच्छा आहे त्या ठिकाणी त्याला मार्ग आहे. पण इच्छाच नसेल तर आपण सबबी सांगत राहतो, ते असं झालं, ते तसं झालं, ते तसं झालं, असं नाही. इच्छा तेथे फळ मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी. तर सदासेवी आरण्य तारुण्यकाळी मिळेना कदा कल्पनेचे नि मिळे. कुठल्याही कल्पनामध्ये तो गुंतून पडत नाही. मनुष्य नाना प्रकारच्या कल्पना उगीच करत असतो. स्वस्त बसला ना तरी स्वस्त बसणार नाही तो. मागं काय झालं, पुढं काय होणार आहे, आपण काय करायचं आहे, ह्यांनी काय करायचं आहे, नाना प्रकारच्या कल्पना करून त्या जाळ्यामध्ये आपणच अडकतो, मोहग्रस्त होतो नसत्या गोष्टी. आणि हा सगळा व्याप मनाचा. आणि म्हणून ध्यान नामाची साधना जी सांगितली, ते जे मन या कल्पनेच्या भोऱ्यात माणसाला जीवाला अडकवतं, त्या मनाला ध्यानाची गोडी, नामाची गोडी लावून या कल्पनेतून बाहेर काढायचं आहे. कल्पना संपल्या की मन सुटलं, पण नाही ना सुटत. कल्पना थांबतच नाही, ती एक झाली की दुसरी, दुसरी ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही. लहानपणी शाळेमध्ये असा एक निबंध देत असत, इफ आय वेअर अ किंग, म्हणल्या मी राजा असतो तर काय केलं असतं, कल्पना, सगळी कल्पनेची मनोराज्य. तसं आपणही बसल्या बसल्या कुणाचं तरी वाचलं की सगळ्या जगातला जास्ती श्रीमंत कोण, यादी वाचली, आपल्याकडे एवढे पैसे असते तर आपण त्याचं काय केलं असतं, चालं कल्पना सुरू झाल्या त्याच्या, काय करायचं करून, आत्ता तुझ्याकडे काय आहेत का दमड्या बघ. पण नाही, कारण त्याला पैसे पडत नाहीत कल्पना करायला, कष्टही पडत नाहीत, पैसेही पडत नाहीत, कल्पना सुरू. मूल अजून पाळण्यातच असतं, मुलगी असली तर आता तिचं लग्न केव्हा करायचं झाले, विचार सुरू झाले. मुलगा आहे त्याची मुंज केव्हा करायची, लग्न केव्हा कर, आता तो पाळण्यात न तर बाहेर येऊ दे, पहिला तो राहायला पाहिजे, आणि नाना गोष्टी आहेत ह्याच्यात. म्हणून जो ह्या विश्वाला सत समजतो तो या कल्पनेच्या मागं जातो. आणि ज्याला लक्षात येतं की हे सगळं असत आहे तो म्हणतो पुढच्या क्षणाला काय होणार आहे याचा भरोसा नाही आहे. नुसते विचार करून काय करायचं, जी व्यक्ती जी गोष्ट समोर येईल त्याला भगवंताच्या इच्छा असं समजून आपण त्याला सामोरं जायचं आहे शांत मनाने. तसं होत नाही, कल्पनातून कल्पना, कल्पनातून कल्पना सुरूच असतात. पण हा सगळा भ्रमिष्ठपणा आहे, सगळं भ्रमच आहे हे जर लक्षात आलं तर या भ्रमिष्ठपणात तो सापडणार नाही, नाहीतर तो भ्रमिष्ठपणात सापडतो आणि गुंततो. पण ह्याला मात्र बोध असल्यामुळे, अंडरस्टँडिंग नेमकं असल्यामुळे तो ह्या कल्पनेच्या मेळामध्ये कधीही सापडत नाही, गुंतत नाही. आणखी काय करतो, सळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा. का तो कल्पनेच्या मेळात सापडत नाही, तर त्याचा निश्चय दृढ झालेला आहे. परमात्मा कसा आहे, कुठे आहे, काय आहे, तो कसा पाहायचा आहे, आपणच त्याचा अंश कसा आहोत, हे सगळं त्याला अनुभवाचं झालेलं असल्यामुळे तो नसत्या गोष्टीमध्ये सापडत नाही. आणि हा जो निश्चय आहे हा त्याचा दृढ झाला असतो की अहम ब्रह्मास्मी. सद्गुरूंनी सांगितलंय तत्त्वमासी सांगितलं, सांगितल्यानंतर त्याचा पाठपुरावा करत करत करत तो साधना करत अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत आला. आणि सर्वम खलु इदम ब्रह्म हा जो पुढचा आहे बोध, तोही बोध त्याला झाला. त्यामुळे तो भलत्या गोष्टीमध्ये कुठंही रमून जात नाही, भलते निश्चय करत नाही. जो निश्चय करतो तो दृढ असतो. आणि त्यामुळे संत हे काय केव्हाही पहा अत्यंत शांत आनंदरूप समाधानी तृप्त असे असतात. त्यांना काही मिळवून तृप्ती मिळवायची नाही, काही करून समाधान मिळवायचं नाही. ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीच ते तृप्त आणि समाधानी आहेत. म्हणते म्हणतात चळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी तयार झाला तरुणपणातच. म्हातारपणी मग मानप्रस्थाश्रमाला जातात वगैरे ते तात्पुरतं वाटतं आपल्याला, जातात थोडे दिवस परत येतात, कारण घरात जे वागलेले असतात तसं तिथं काही मिळत नाही त्यामुळे. पण त्यावेळेसुद्धा बुद्धी होतच नाही, म्हणून तारुण्यकाळी अरण्यात जायची इच्छा होणं हे फार मोठं लक्षण चांगलं आहे. सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी, मिळे ना कदा कल्पनेचे नि मिळे, सळे ना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे आशिष केसकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे के जयस्वाल यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी

भक्तिगीतांचा आनंद घ्या. रोज सकाळी 11:15 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: भगवान चिंतनामध्ये मग्न आहेत, भगवती सेवा करतायत. आता त्यांना दुसरं त्यांचं व्रत आहे भगवंताची सेवा करणं, त्या सेवा करतायत. कालांतराने भगवंताची समाधी उतरली. भगवान एकदा देवतांच्या सभेमध्ये गेले. ती सभा नेमकी दक्ष महाराजांची होती, प्रजापती दक्ष महाराजांची सभा. कारण हे जे काही प्रजापती दक्ष महाराज आहेत, हे दक्ष महाराज सगळ्या प्रजापतींचे अध्यक्ष झालेले होते. त्या अभिनंदनाची सभा म्हणा, विजयाची सभा म्हणा, अशा सगळ्या देवदेवतांचं आवाहन केलेलं होतं. सगळ्या देवदेवता आसनस्थ झालेल्या होत्या. प्रजापती दक्ष त्या सभेमध्ये जेव्हा उपस्थित झाले, भगवान शिव तर आत्मारामामध्ये मग्न आहेत. इतरांनी मात्र दक्ष आल्याची दखल घेऊन त्यांना मानवंदना देण्याकरता आपल्या आसनावरनं उठून उभे राहिले. भगवान शिवशंकर काही आपल्या आसनावरनं उठून उभे राहिले नाहीत. सगळ्यांनी आपल्याला मानवंदना दिलेली दक्षाने पाहिली आणि त्याच्या लक्षात आलं की या सभेमध्ये उपस्थित असलेल्या नेमक्या एका माणसाने आपल्याला मानवंदना दिलेली नाही, आणि तो म्हणजे आपला जावाई शिवशंकर. एक मुमुक्षूची कथा आपण पाहतोय. मुमुक्षूचाच हा जन्मदाता, सतीचा मुमुक्षू म्हणून उल्लेख केला. त्या सतीचा हा पिता आहे, जन्मदाता आहे दक्ष. त्यामुळे याची जी काही आवृत्ती आणि प्रवृत्ती ती सतीपेक्षा आणखीच. आणि असं असतं, पात्रतेशिवाय जर पद मिळालं तर ते पद आपल्या मस्तकात जात. पात्रतेविना मिळालेलं पद आहे ते कसं काय. त्याने पाहिलं आणि त्याला भयंकर क्रोध आला दक्षाला. आणि दक्षाने जी काही निंदा करायला सुरुवात केली. दक्षाचे शब्द मोठे विचित्र आहेत, वाचवले जात नाहीत. भगवान शिवांच्या निमित्ताने उच्चारलेले त्याने शब्द आहेत ते शिवपुराणात जसेच्या तसे आहेत. हा स्मशानात राहणारा निर्लज्ज इथे काय करतोय, याला ना आचार ना विचार, सगळ्या वेदकर्मांपासून हा दूर गेलेला पाखंडी. ओ नाही नाही ते शब्द वापरायला सुरुवात केली दक्षाने. जेव्हा भयंकर निंदा करायला सुरुवात केली, दक्षाने तर इथपर्यंत घोषणा करून टाकली, पद मिळाल्यावर घोषणा करायला कोणाचं जात आहे. मोठा विचित्र प्रसंग आहे. म्हणाले, आजपासून देवतांनो इथे एक ठराव आपण लगेच करून टाकू. माझ्या अभिनंदनाचा ठराव नंतर, आधी एक ठराव, यांना यज्ञ भाग द्यायचा नाही. खरंच तोंड आवरावं लागतं, नाहीतर ह्या दक्ष महाराजांच्या कथेशी आणि आपल्या सगळ्या सभासद आणि सभागृहांच्या चर्चेशी अतिशय साम्य आहे. आणि काय विचार करू नका बाबा, हा प्रकरण असं आहे, तोंड आवरावं लागतं आपल्याला. यांना यज्ञभाग द्यायचा नाही, शिवांना यज्ञभाग देता कामा नाही. दक्ष महाराजांनी जेव्हा असा शाप उच्चारला, नंदिकेश्वराला क्रोध आला. नंदिकेश्वर उठून उभे राहिले. नंदिकेश्वरांनी भगवंताची बाजू घेऊन, आता भगवान बोलत नाहीत म्हटल्यानंतर सेवक आहेत त्यांना बोलावं लागतं. भगवान बोलत नाही म्हटल्यानंतर आपण काय बोलायची गरज आहे का, पण नंदिकेश्वर बोलताय. सगळ्यांच्याच प्रवृत्तीचा अभ्यास. म्हणाले, दक्षा तोंड आवरून बोला. भगवान शिवांविषयी बोलतात, ज्यांच्या केवळ स्मरणाने यज्ञ सफल होतो त्यांना तुम्ही यज्ञभाग देत नाहीत. यज्ञभाग तुमच्या यज्ञभागावर अहो यांच्या स्मरणाने यज्ञ सफल होतो, त्यांना कोण तुम्ही यज्ञभाग देणारे न देणारे? आणि भगवान शिवांना शाप देऊ नका, दक्षा तू तर ब्राह्मणापेक्षा गेलेला, ब्राह्मणाधव आहे की जे तुझ्या बाजूचे असतील ना ते सगळे पाखंडी होती. रुद्रगण अत्यंत संतापले, नंदिकेश्वर संतापले, एकमेकांना शापाशापी होऊ लागली. दक्षाने नंदिकेश्वरांना शाप दिला, जे शिवोपासक आहेत ते मंत्रतंत्रा विना असतील त्यांचा मंत्रतंत्रांवरती विश्वास बसणार नाही, पाखंडी असतील, यम नियम इत्यादींची त्यांना काही चाड असणार नाही, काही खातील, कसेही राहतील आणि शिवोपासना करतील. दक्ष महाराजांनी दिलेला शाप आहे. पुन्हा नंदिकेश्वर म्हणाले, जेव्हा दक्ष असे शाप देत होते तेव्हा दक्ष महाराजांच्या वतीने काही कार्यकर्ते होते, ते एकमेकांना अनुमोदन देत होते. त्यामध्ये भृगु ऋषी होते, भग नावाची देवता होती, पूषा नावाची देवता होती. या सगळ्यांनी जेव्हा दक्षाचं अनुमोदन केलं ते पाहिल्यावर नंदिकेश्वरांना तर भयंकर क्रोध आला. मग तर नंदिकेश्वर म्हणाले, अरे भृगु ऋषी, आपली दाढी हलवून हलवून हसता आहात, तुझी दाढी उपटल्याशिवाय राहणार नाही. पूषा, तुझे दात तोडल्याशिवाय राहणार नाही. भगा, तुझे नेत्र, तुझे डोळे फोडल्याशिवाय राहणार नाही. भगवान शिवांनी नंदिकेश्वरांना शांत करण्याचा प्रयत्न केला. नंदिकेश्वरा, देहदारी जीव दशेत असणारी जीव आणि परमात्मा यामध्ये भेद आहे. जो असा जीव दशेत युक्त आहे ना, त्याला या सगळ्या भ्रांतीने आत्मा परमात्मा याचा भेद कळत नाही. आपण क्रोध करू नये, अज्ञानांवरती क्रोध करू नये, अज्ञानी जीवांच्या अपराधाची उपेक्षा करावी. त्यांच्याकडनं ना आपला मान होत असतो ना आपला अपमान होत असतो. भगवान शिवशंकर नंदिकेश्वरांना म्हणतात, भगवंताने ते स्थान सोडायचा निश्चय केला, सभा त्याग करायचा निश्चय केला. महापुरुषांचा असलेला हाही एक मोठा गुण आहे की जिथे वादविवाद घडतात तिथे महापुरुष पाठ फिरवतात, वादविवादांमध्ये तोंड घालत नाहीत. कोणाकडनं वाद आणि प्रतिवाद करणार, कोणाला समजावून सांगणार? आता एक वाक्य असेल तर की ज्याची पात्रता असेल त्याला समजावून सांगायचं ना, ते टोचे. आणि खरंय, दक्ष अहंकाराने फुललेला आहे. हे सगळे लोक दक्षाची बाजू घेत आहेत, त्यांनाही दक्षाच्या असलेल्या पदाची एक प्रकारे अहंकाराची लागण आहे. आपण नाही त्यांना समजावून सांगू इच्छित आणि अशा प्रसंगात तर सांगितलेलं सगळं वायात जात असतं. त्यापेक्षा वादाच तोंड काळ आपण तिथून निघून जावं. याचा अर्थ भगवान शिवांना सामर्थ्य नाही अशातला भाग नाहीये. पुढे कळणारे भगवान शिवांचं सामर्थ्य काय, पण आपण तात्कालिक गोष्टींनी उद्विग्न होण्यापेक्षा आपण तिथनं काढता पाय घ्यावा. कैलासावरती निघून गेले. महापुरुषांच्या गुणांचं काय काय वर्णन करायचं, ही कथा अनेक वेळा अनेक ठिकाणी झालेली, कारण भागवतामध्ये ही कथा येते, रामचरित मानसामध्ये ही कथा येते. या कथेमध्ये असलेला सगळाच जितक्या वेळा सांगावी तितक्या वेळा या कथेचा तितकाच सुंदर असा मागोवा मिळतो. कैलासावरती गेलेल्या भगवान शिवशंकरांनी घडलेल्या प्रसंगाची किंचितही वाच्यता सती बरोबर केलेली नाही. म्हणजे आपण नोंदवून घेण्यासारखे गुण महापुरुष असणाऱ्या भगवान शिवांचे आपल्याला पाहायला मिळतात की बाहेर कितीही आदळापट संताप उद्विग्नता झाली तरी घरामध्ये गेल्यानंतर चप्पल काढून जशी कोपऱ्यात ठेवतो तशी ती सगळी बाहेरची अशांती कोपऱ्यात ठेवून द्यावी, घराला अशांत करू नये. आमच्याकडनं होतं तेच नेमकं. आम्ही बाहेर अशांत होतो आणि सगळी बाहेरची अशांती घरात घेऊन येतो आणि आमची मुलं बिचारी म्हणत असतात, दिव्या दिव्या दीपत्कार, घरातली इडापिडा, बाहेर जाव. ते आपल्याच हातात आहे. आपण आपली शांती बाहेरच्या प्रसंगाने जी काही बिघडलेली असते ती घरामध्ये आणून घरातलीही शांती घालवण्याचा अधिकार आणि नाहीच आपण तसं करू नये. महापुरुष तसं करत नाही. काही बोलले नाही, काही वाच्यता केली नाही. भगवान शिवांनी तर मौन पत्करलं. तिकडे दक्ष महाराजांनी मोठ्या यज्ञ महोत्सवाचं आयोजन केलं. मोठा यज्ञ उत्सव सुरू होणारा होता. त्या यज्ञामध्ये सर्व देवतांना बोलवलं. सगळेजण येऊ घातले. कैलासावरती दक्षाने आमंत्रण पाठवलं नाही. कैलास त्या कैलासावरती भगवान शिवांकडे तर त्याची मुलगी सती नांदते जावाई आहे शिवशंकर. दधीची ऋषींनी त्याला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. अरे दक्षा, थोडी सुंदर स्तुती दधीची ऋषींनी केली. दधीची शिवोपासक आहे. दधीचींना शिवविद्या, शिवदीक्षा दैत्यांचे गुरु शुक्राचार्यांकडनं मिळालेली आहे. पुढे आपल्याला ते प्रकरण पाहायला मिळणार आहे. लिंगपुराणातही आपण थोडासा त्याचा उल्लेख अभ्यास केलेला होता. अरे ज्यांच्या चिंतनाने सर्व मंगलमयता आहे, जे सर्व मांगल्य प्रदान करणारे आहेत, त्या भगवान शिवांना न बोलवून तू काय मंगल कार्य करतोय? खर तर देवदेवतांनीही समजून घ्यावं, दक्षाने पण समजून घ्यावं. खर तर त्यांना बोलवा. ते जर इथे येतील तर हा यज्ञ पवित्र होऊन जाईल. दक्षाने स्पष्टपणे उत्तर दिलं. दक्ष म्हणतो की मी ब्रह्मदेवाचा पुत्र आहे आणि भगवान विष्णूंचा सेवक आहे. भगवान विष्णूंचा मी उपासक आहे. भगवान विष्णू सर्व देवतांचे मूल आहेत. ते या यज्ञामध्ये उपस्थित आहेत. म्हटल्यानंतर कोण आलं आणि कोण नाही आलं याच्याशी मला घेणं देणं नाही. असंच असतं. त्यांच्यामुळे माझं कार्य उत्तम प्रतिष्ठित आहे. लोकपिता लोकपितामह ब्रह्मा या ठिकाणी उपस्थित आहे. बाकीच्या कोणाची आवश्यकता नाही. तरी दधीची ऋषी नेटाने पुढे म्हणाले की बाबा दक्षा, शिवांच्या अनुपस्थितीत हा यज्ञ होणार नाही बरं. दक्षाने दधीची ऋषींकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं. मोठा संवाद आहे दधीची आणि दक्षांचा. देवदेवता जेव्हा दक्षाच्या यज्ञामध्ये उपस्थित होता आहेत तेव्हा देवदेवतांनी थोडीशी आगळीक केलीच होती. सतीच्या म्हणजे कैलासावरनं जाऊन किंवा जाता जाता सतीला यज्ञ महोत्सवाची सूचना दिलीच होती. आणि सतीला जेव्हा हे कळलं की आपल्या पित्याच्या घरी मोठा यज्ञ महोत्सव आहे तेव्हा भगवान शिवांची समाधी उतरल्यानंतर त्यांची सेवा करणाऱ्या सतीने भगवान शिवांना सहजच विचारलं, स्पष्टच विचारलं, माझ्या पित्याच्या घरी मोठा यज्ञ महोत्सव आहे, देवदेवता मला सांगतायत. इथले थोडा शिवपुराणामध्ये हा प्रसंग थोडा वेगळ्या पद्धतीने आलाय. देवदेवता मला सांगतायत की माझ्या पित्याच्या घरी यज्ञ महोत्सव आहे. पण भगवंत, मी आपल्याला मोठ्या विनम्रपूर्वक विचारू इच्छिते की त्या दुरात्मा दुष्ट असणाऱ्या दक्षाने तुम्हाला काही बोलवलं? तुमच्या विना तो कसा यज्ञ करू इच्छितो? ज्या अर्थी त्याने तुम्हाला बोलवलेलं नाही त्या अर्थी त्याच्या मनात काहीतरी पाप आहे, दुराचार आहे. मला स्पष्ट सांगा, कशामुळे दक्ष तुमच्याशी असावा? मला काही शंका येते. भगवान शिवांनी सर्व हकीकत निवेदन केले. ती सभा होती, त्या सभेमध्ये मी दक्षाला उत्थापन दिलं नाही, मानवंदना केली नाही. दक्षाला तो आपला अपमान वाटला. दक्षाने माझी निर्वत्सना केली, मला निंदा नालस्ती, शाप दिले. नंदिकेश्वरांनी त्यांना प्रतिशाप दिले. सारी हकीकत सांगितली आणि हकीकत सांगून भगवान शिव म्हणाले की हे स्त्रिये, हे आर्ये, या नंतरही तुला दक्ष महाराजांच्या घरी यज्ञाला जायचं असेल तर नंदी उपस्थित आहे, माझे सेवक उपस्थित आहेत. तुझ्या कैलासावरती असलेल्या सर्व मंगलमय वस्तू तू बरोबर घ्याव्या आणि दक्ष महाराजांच्याकडे यज्ञाला जावं, माझ्या आज्ञेने जावं. भगवान शिवांची ही माया आहे. भगवान शिवांनी आपल्या मायेच्या मोठ्या अधिकाराने भगवती सतीला दक्षाकडे यज्ञाला उपस्थित राहण्याची आज्ञा दिली. मोठ्या गाजत वाजत मोठ्या नंदिकेश्वराधिकांच्या बरोबर सती जेव्हा यज्ञ महोत्सवाला उपस्थित झाली तेव्हा सतीने यज्ञ महोत्सवात जाऊन यज्ञाचं निरीक्षण केलं. त्या यज्ञाच्या निरीक्षणात सतीच्या लक्षात आलं की आपल्या पित्याने आपल्या पतीच्या करता काहीही स्वागताची तयारी केलेली नाही. पतीचं आसनही तिथे मांडलेलं नाही. सर्व देवदेवतांना आसन दिलेलं आहे, त्यांच्या स्वागताच्या वस्तू मांडलेल्या आहेत, ज्याला यज्ञामध्ये मधुपर्क असं म्हणतात, ते सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहे. पण शिवांच्या स्वागत सत्काराकरता आणि आल्यानंतर त्यांच्याकरता आसनही नाही. सती मोठ्या प्रेमाने आपल्या पित्याला प्रजापती दक्षाला समजवून सांगते की प्रभु हे तात भगवान शिवांचा तुम्ही का द्वेष करता, का त्यांना बोलवलं नाही? खर तर त्यांच्याशिवाय यज्ञाला सिद्धीच नाही, शिवांच्या उपस्थितीतच यज्ञ पूर्ण होतो, शिव हे संपूर्ण स्वरूप आहे. तुमची अशी बुद्धी भ्रष्ट कशी झाली? मला तर असं वाटतंय की तुमच्या मनात काहीतरी पाप आहे. दक्षने जेव्हा आपल्या मुलीच्या तोंडून हे शब्द ऐकले तेव्हा दक्षाचा पारा आणखीनच चढला. दक्ष महाराज म्हणाले, त्यांना तर बोलवलेलं नाहीच नाही, पण तू इथे कशाला आली? तो स्मशानात राहणारा, नरमुंडांच्या माळा घालणारा, अंगाला विभूती लावणारा, गळ्यामध्ये सर्पांच्या दोऱ्या घालणारा, अत्यंत अमंगलकारी, त्याला इथे यज्ञात बोलवणार कोण? अशा अमंगल कुवेशात राहणाऱ्या व्यक्तीला मंगलमय कार्यामध्ये बोलवून कोण आपल्या कार्याचं वाटोळं करून घेईल का? आणि तू त्याची सेवक, तू आली नसतीस तरी चालला असतो. दक्ष महाराज स्त्रीला आपल्या लेकीला म्हणतात की तू इथे आली नसतीस तरी चाललं असतं, तू इथे थांब, नको थांबू, कुठेही जा, तुझी इच्छा, आम्ही आमचा यज्ञ पूर्ण करतोय, आमचं मंगलमय कार्य आहे, त्या कार्यामध्ये विघ्न उपस्थित करू नकोस. सतीने सर्व सदस्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, दक्षाची तर बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, दक्ष शिवांचा विनाकारण द्वेष करतोय, पण त्याला तुम्ही साथ देताय ही चूक आहे. हे सदस्यांनो, शिवांची निंदा ऐकणं अतिशय घोर असं पाप आहे. निंदा करणं तर महापातक आहे, पण निंदा ऐकणं अतिशय घोर पाप आहे. यो निंदति महादेवं निंद्यमानं श्रोति वा तावो नरकं यातो यावच्चंद्र दिवाकरौ. शिवांची निंदा श्रवण करणारा सुद्धा चंद्र सूर्य असेपर्यंत नरकाची यात्रा करतो हे तुम्हाला ठाऊक नाही का? शिवांची निंदा करू नये. कोणी करत असेल तर ती आपण श्रवण करू नये. आणि मला तर अजिबात सहन होणार नाहीये भगवान शिवांची निंदा. सतीने मोठी सुंदर रीतीने भगवान शिवांचं महात्म्य त्या यज्ञ सदस्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ते तर अतिशय अतिशय शांत स्वरूप आहे. त्यांचं मन नित्य निराकार परमात्म तत्वाचा ब्रह्मानंद, एखादा भुंगा जसा मकरंदाचं पान करण्यामध्ये तल्लीन होतो तसे ते नित्य ब्रह्मानंदामध्ये तल्लीन असतात. ते कोणाचीच उपेक्षा करत नाहीत, कोणाची अपेक्षा करत नाहीत. ना नोपेक्षणीय हा नादर पक्षणीय हा माझा तो दुसऱ्याचा, याने माझा अपमान केला, याने माझा मान केला, या सगळ्याच गोष्टीतनं शिव तर अत्यंत दूर आहे. शिवांच्या ठिकाणी कुठलाच विकार नाही. असं असताना सुद्धा तुम्ही भगवान शिवांची निंदा करता, ते तर साक्षात विभू आहेत, परमेश्वर आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्तीपेक्षा दूर आहेत. यज्ञयागात त्यांना काही घेणं देणं नाही, निवृत्ती म्हणजे शमदमाशी त्यांना काही घेणं देणं नाही. इतकंच नव्हे तर दक्षा, कुठला कर्म आणि अकर्म त्यांना शिवतच नाही, कर्मा अकर्मापासून दूर आहेत. मला असं वाटत माझं दुर्भाग्य आहे की मी तुमच्यापासून जन्माला आली जो माझ्या पतीची म्हणजे शिवांची निंदा करतो. आता मला हे शरीर नको. शिवांचा निंदक असणारा जो त्याच्याद्वारा जर मी हे शरीर प्राप्त केलेलं आहे तर मी ते निश्चय माझा जाहीर करते की मला ते शरीर सांभाळायचं नाही, मी स्वतःलाच अग्नीमध्ये आहुती देऊन टाकते, हे अमंगल शरीर संपवते, कारण या अमंगल शरीराने भगवान शिवांची सेवा करताच येणार नाही. शिवांची निंदा ऐकणाऱ्या कानांचं ते कान या शरीराचे आहेत. शिवांची निंदा करणाऱ्या दक्षाने हे शरीराला, तो त्यांचा पिता, तो माझा पिता म्हणून तो मी दाक्षायणी म्हणतो. भागवतामध्ये तर मोठं सुंदर वाक्य वेदव्यासांनी लिहिले पार्वतीच्या सतीच्या तोंडी, ती म्हणते की मी इथून परत जाईल. भगवान शिव इतके निराकार आहेत, इतके निर्विकार आहेत की ते त्यांच्या संसारात मला पुन्हा पहिल्यासारखं आदराचं स्थान देतीलही. त्यांच्या मनात दक्ष महाराज तुमच्याबद्दल काही नाही, माझ्याबद्दल काही नाही, पण ते जेव्हा प्रेमभराने मला दाक्षायणी म्हणतील, कारण एकांतामध्ये कुठलाही पती, बडा सुंदर प्रसंग आहे भागवतामध्ये लिहिला, एकांतामध्ये कुठलाही पती आपल्या स्त्रीला तिच्या माहेरच्या नावाने बोलवतो, ते मला तुमच्या नावाने हाक मारतील, तेव्हा मला आठवेल की तुमच्या मनात किती विष भिनलेलं आहे, शिवांच्या द्वेषाचं विष किती भिनलेलं आहे हे तेव्हा मला आठवेल मग तर मला मेल्याहून मेल्यासारखं होईल, मग त्यावेळेला मेल्याहून मेल्यासारखं वाटण्यापेक्षा आजच मी संपलेली बरी. आपण तो पूर्व प्रसंग अनुभवलाय. दक्षाने भगवती शिवेची आराधना केलेली होती, दक्षाला भगवती जगदंबा प्रसन्न झालेली होती, दक्षाने प्रार्थना केलेली होती की माते शिवांच्या करता माझ्याकडे तू अवतार धारण करावास. तेव्हा भगवती जगदंबा दक्षाला म्हणाली होती, तुझ्याकडे अवतार धारण करायला मला हरकत काही नाही, मी तुझ्याकडे येईन पण तोवर राहीन जोपर्यंत तू माझा अपमान करणार नाहीस. दक्षाचा अजून भगवती जगदंबेचा अपमान झालेला, तिच्या स्वरूपाचं त्याला विसर पडलेला होता. शिवांच्या स्वरूपाचा तर त्याला बिलकुल विसर पडलेला होता. दक्षाने शिवांची निंदा केलेली होती. भगवती जगदंबा योगाग्नी धारण करून अशी सहजच कुठेतरी आपलं शरीर संपवती झाली असती तर लोकांनी त्याला आत्महत्या म्हटली असती. पण भगवती सतीने आपल्याच शरीरातनं आपल्या योग साधनेने अग्निज्वाळा उत्पन्न करून जो कुठल्याही इतर साधनांच्या विना उपस्थित झालेला अग्नी आहे, जो अत्यंत पवित्र अग्नी आहे, त्याला बाह्यता कुठल्याही साधनांनी निर्माण केलेलं नाही, हा योगाग्नी आहे. त्या योगाग्नीने सतीने आपलं शरीर जेव्हा जाळून घेतलं तेव्हा तर नंदिकेश्वर अतिशय हाहाकार माजवते झाले. त्यांना तर आपल्या मातेने आपल्या देहाचा उत्सर्ग केलेला पाहिल्यानंतर अजिबात पाहवलं गेलं नाही. त्यांनी लगबगीने देवदेवतांवरती आक्रमण केलं. नंदिकेश्वर इत्यादी जेव्हा आपल्यावरती आक्रमण करून येत आहेत हे पाहिल्यानंतर भृगु ऋषी धावले आणि यज्ञ मंडपात असलेल्या यज्ञातच त्यांनी समंत्रक आहुती दिल्या. त्या आहुतीद्वारे रुभु नावाचे संरक्षक निर्माण झाले, महान सैन्य निर्माण झाले. त्या देवता आहेत, त्या रुभु देवतेंनी नंदिकेश्वरादी गणांवरती जो हल्ला केला, आक्रमण केलं, नंदिकेश्वरादी काही चालेना, त्यांचे पार क्षतविक्षत झाले, छिन्न भिन्न झाले. नारदांनी ही सगळी गोष्ट कैलासावरती भगवान शिवांना जेव्हा जाऊन निवेदित केली, सतीने आपलं शरीर संपवलंय, सतीचा देहाचा उत्सर्ग झाला, नंदिकेश्वरादिकांना मारहाण झाली, भगवान शिव अत्यंत संतप्त झाले. ज्यांनी आपल्या जटा विस्फारल्या, त्या जटेतन एक जटा उपटली, ती जटा आपटून भगवान शिवांनी जे दोन गण उपस्थित केले त्यामध्ये वीरभद्र आहे, ज्याला हजारो हात आहेत, ज्याला हजारो मस्तक आहेत, ज्याला हजारो पाय आहेत, असा महाप्रचंड बलवान वीरभद्र निर्माण झाला. आणि एकीकडे भगवती महाकाली ती निर्माण झाली. वीरभद्राने भगवान शिवांची स्तुती करत भगवंताला विचारलं की हे महाप्रभू, आपण माझे स्वामी आहात, मी आपली कोणती आज्ञा पूर्ण करू, या सृष्टीचा संहार करू, कोणाला संपवू, काय करू ते सांगा. भगवंताला अतिशय आनंद वाटला. भगवान वीरभद्राला आज्ञा देते झाले. ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष अत्यंत गर्विष्ठ आहे, त्याच्या यज्ञामध्ये त्याने माझा अपमान केलेला होता, तो मी मनावरती घेतला नाही, परंतु त्याचीच मुलगी त्याच्याच यज्ञात गेल्यानंतर त्याने केलेल्या दुराचाराने तिने आपलं शरीर संपवून घेतलंय, मी आज्ञा देतो तुझा आणि दक्षाचा यज्ञ दक्षासह विध्वंसित करून टाक. कैलासावरती तर ही घटना घडली आहे.

घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। रावसाहेब ढवळे संस्थानात दिवाण होते, स्वामी समर्थांचे ते निस्सीम भक्त होते, परंतु संस्थांच्या कामामुळे आणि प्रापंचिक अडचणींमुळे स्वामींच्या दर्शनाला वारंवार येणं त्यांना जमत नसे, स्वामींची सेवा करता येत नाही ह्याचं त्यांना वाईट वाटायचं। एक दिवस रावसाहेबांनी मनाशी निश्चय केला की हे दिवाणपद सोडायचं, प्रापंचिक संदर्भ मन घट्ट करून तोडून टाकायचे आणि स्वामींच्या सेवेतच अखंड राहायचं। स्वामींच्या नामस्मरणात दंग राहून निष्काम बुद्धीने स्वामींची चरण सेवा करायची। रावसाहेबांनी निश्चय पार पाडला आणि स्वामींजवळ ते अष्टौप्रहर सावलीसारखे राहिले। त्यांच्या वृद्ध मातोश्री काशीक्षेत्री निघून गेल्या। एक दिवस रावसाहेबांना मातोश्रींचं पत्र आलं की तब्येत बरी नाही। रावसाहेबांनी ते पत्र स्वामींना दाखवलं। स्वामी म्हणाले, काळजी करू नकोस, जायची घाई करू नकोस। स्वामींनी रावसाहेबांना न जाण्याची आज्ञा केली। रावसाहेब स्वस्थ चित्ताने स्वामींच्या सेवेत दंग झाले। काही दिवस उलटले। एक दिवस काशीहून तार आली तेव्हा रावसाहेबांचा जीव कासावीस झाला। त्यांनी स्वामींना तार दाखवली। स्वामी म्हणाले, बैस इथेच, जायची गरज नाही। रावसाहेबांच्या मनाची द्विधा स्थिती झाली, परंतु स्वामींची अक्कलकोट सोडून जायला परवानगी नव्हती। पुन्हा काही दिवसांनी तार आली, स्वामींची परवानगी मिळाली नाही। रावसाहेब मनातून हादरले, कारण मातोश्रींची ही दुसरी तार होती। काही दिवस गेले, तिसरी तार आली। रावसाहेबांच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहू लागले। ते तसेच स्वामींपुढे जाऊन उभे राहिले आणि त्यांना तार दाखवली। स्वामींनी रावसाहेबांकडे पाहिलं, आपल्या परमभक्ताच्या डोळ्यांना दुःखाश्रूंच्या धारा लागल्या आहेत हे पाहून स्वामींनी रावसाहेबांना जवळ बोलावलं। आपल्या हातांनी त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाले, तू जा आता। रावसाहेब काशीला गेले। मनात धाकधूक होतीच। त्यांना आईचं दर्शन झालं। रावसाहेब आईच्या पाया पडले। आई म्हणाली, रावसाहेब वाट पाहत होते, आता मी प्रस्थान ठेवते। रावसाहेबांच्या खांद्यावर त्यांच्या आईने डोकं ठेवलं आणि प्राण सोडला। आईचं उत्तर कार्य काशीत पार पाडून रावसाहेब अक्कलकोटला स्वामींकडे परत आले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। स्वामी म्हणाले, तुला मी पूर्वी जाऊ नकोस हे एवढ्यासाठी सांगितलं की तू अकारण अडकला असतास। तुझ्या आईचा मृत्यू जवळ आल्यावर तुला मी पाठवलं। चिखलात उगीचच अडकला असतास। थोडक्यात काय, स्वामींचा सहवास हा प्रत्यक्ष भगवंताचा सहवास आहे ह्याची जाणीव स्वामींच्या बोलण्यातून रावसाहेबांना झाली।

ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की भगवंत म्हणजे आनंद. हा आनंद नामातूनच मिळतो, त्यासाठी कुठेही जावं लागत नाही. कारण नामाचं दुसरं नाव आनंद आहे हे कधी विसरू नका. नाम आहे जयापाशी, जेथे राहे तेथेची काशी. ह्याचा अर्थ असा की ज्याच्यापाशी नामसाधना आहे, ज्याच्या मुखात अखंड नाम आहे, जो भगवंताशी अनुसंधान साधून आहे, तो जिथे उभा असेल तेच तीर्थक्षेत्र असतं.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.